मेडिटेशन, ध्यान, ज्ञान या सगळ्याबद्दल आज आपण बोलतोय. बऱ्याच जणांचं वेगवेगळ्या पद्धतीने ध्यान होतं किंवा मेडिटेशन मंडळी करतात. काही जण अगदी जशी ती मुद्रा सांगितलेली असते एका जागी स्थिर चित्त बसून अशा पद्धतीने काही जणांना मेडिटेशन करायला आवडतं. काही जण शास्त्रीय संगीत ऐकत, इन्स्ट्रुमेंटल ऐकत, असं काहीतरी कानात ऐकत छान ज्याने मनाला शांतता मिळेल अशा पद्धतीने त्यांना मेडिटेशन करायला आवडतं. काही जणांचं म्हणणं आहे की मला ना 5 मिनिटांच्या वर नाही बसता येत, पण मी शांत थोडा वेळ 2 मिनिटं का होईना बसते आणि मग मेडिटेशन करते. मला प्रत्येक वेळेला करते किंवा करतो, अर्थात मला प्रत्येक वेळेला मांडी घालूनच बसता येईल असं नाही आहे, पण मी जिथे कुठे असेन तिथे शांत बसतो बसते आणि मग मला ते एक चित्त शांत झाल्याचं फिलिंग येतं. आता ह्यातलं काय बरोबर काय चूक, आपण काही एवढे मोठे मी अजून झालेले नाही की आपण ध्यानाबद्दल अगदी अधिकारवाणीने बोलू, पण जे वाचलंय त्यानुसार असं म्हटलं जातं की असं काहीही चूक बरोबर नाही. ज्या गोष्टीने आपल्याला शांत वाटेल, एकाग्र वाटेल, आपण आपल्या बरोबर आहोत ही भावना ज्या पद्धतीने आपल्यामध्ये येईल, ते ध्यान, ते मेडिटेशन, जिथे आपण पूर्णत्वाने आपल्या श्वासाकडे लक्ष देऊ, श्वासावर लक्ष केंद्रित करू आणि मग हळूहळू आपल्यावर लक्ष केंद्रित करू, ती क्रिया किंवा ती कृती किंवा तो प्रवास म्हणजे ध्यान. असंही काही त्यातले जे अभ्यास करणारे आहेत किंवा

त्यातले जे तज्ज्ञ आहेत, जे बरीच वर्ष प्रॅक्टिस करतात, त्यांचं एक असं म्हणणं आहे. मग त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आल्या. काही जण स्तोत्र म्हणतात, काही जण मंत्र म्हणतात, कुठला तरी जप करतात, किंवा इतर प्रत्येकाचं जे काही त्या पद्धतीचं जे काही धारणा असतील, मान्यता असतील, त्याप्रमाणे. किंवा काही जण काहीच करत नाही, शांत बसून राहतात. सोपं, कठीण, अवघड, चूक, बरोबर असं काहीच नाही, हे सगळं व्यक्तिसापेक्ष आहे, असंही आपण ठिकठिकाणी ऐकलं असेल. आणि ह्या सगळ्याचं निश्चित चांगल्या पद्धतीची माहिती मिळवून मगच ते करणं हे अधिक उत्तम, असं सगळेच जण सांगतात, नाही का? आपल्याला, आपण जेव्हापासून ही ध्यानाची सिरीज सुरू केली आहे तेव्हापासून आपण विचारवंतांची मतं, विचारवंतांनी काय काय सांगितलं आहे ह्याबद्दल बोलतोय. आज मला वाटतं पहिल्यांदा असं असेल की आपण कशा पद्धतीचं ध्यान करतो किंवा मेडिटेशन करतो किंवा काय काय केलं जातं याबद्दल बोलतोय. आणि त्यामागचं कारणही तसं खास आहे, कारण हे दिवस उत्सवाचे किंवा सणांचे, या दिवसामध्ये ध्यानाच्या संदर्भात मंडळी अजून थोडीशी जागरूक होतात आणि एक खूप विचार ठेवून मनात छानसा ध्यानाकडे बघितलं जातं, नव्याने सुरुवात केली जाते, आपण नेहमी करत असलेला ध्यानामध्ये काहीतरी बदल केला जातो. या सगळ्याला समोर ठेवून आज म्हटलं ह्या संदर्भात थोडंसं बोलावं. हाही संवाद कसा वाटतोय मला जरूर सांगा. आणि मध्ये मध्ये अर्थात काही काही विधानं आहेत, त्याबद्दल आपण बोलतो आहोतच.

आणि मात्र आता वंदनमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. कसा वाटतोय कार्यक्रम हे तुम्ही मध्ये मध्ये सांगत असताच, पण त्याबरोबरीने आपल्या अनेक श्रोत्यांनी असंही सांगितलं की प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाचं स्वतःकडे बघणं वेगळं आहे आणि त्या त्या प्रकारे तो काहीतरी करत असतो स्वतःला फिट ठेवण्यासाठी किंवा स्वतःला छान ठेवण्यासाठी. अगदी खरं आहे. आणि ह्या पलीकडे जाऊन, ह्याच्या पुढे जाऊन आपण असं म्हणूया की आपण कसेही स्वतःला फिट ठेवत असू, त्याच्यासाठी आपण काहीही करत असू, म्हणजे व्यायाम असेल, चालणं असेल, योग असेल, मेडिटेशन असेल, ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती किंवा ह्या सगळ्याचं एकत्रीकरण असेल, ह्या सगळ्यातून एकच गोष्ट आपण साध्य करत असतो आणि ती म्हणजे आपल्या श्वासावर पूर्णतः लक्ष केंद्रित करणं. योग करत असताना आपल्याला तेच सांगितलं जातं, श्वास किती महत्त्वाचा आहे. ध्यान करत असताना तेच सांगितलं जातं की श्वासावर लक्ष केंद्रित करा. व्यायाम करत असताना, इंटेन्स व्यायाम करत असताना सुद्धा, मध्ये ब्रेक जेव्हा घेतला जातो तेव्हा किंवा व्यायाम करत असताना सुद्धा, श्वास घेणं कसं महत्त्वाचं आहे आणि योग्य प्रकारे घेणं, त्याचे काउंट्स कसे महत्त्वाचे आहेत ते सांगितलं जातं. चालत असतो तेव्हा सुद्धा आपण छान श्वासावर लक्ष केंद्रित करतोच आपोआप, आणि हे सगळं ना कालांतराने आपोआप व्हायला लागतं. ही सुद्धा गोष्ट किती महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्याला निसर्गाने दिलेला जो श्वास आहे, ज्याच्यासाठी आपल्याला खरं तर तो नीट घेणं हेच आपलं काम आहे चांगलं, की आपल्याला तो श्वास व्यवस्थित घेता आला पाहिजे, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यासाठी मार्ग वेगवेगळे आहेत आणि तिथेच येऊन सगळं मूळ ज्याचं आहे आपलं स्वतःचं, ते तिथेच आहे की आपण जो श्वास घेतो तो आपण कसा घेतोय आणि कशा पद्धतीने त्याच्याकडे बघतोय, किती त्याच्याबद्दल जागरूक आहोत, हेच ह्या सगळ्यातून साध्य आपल्याला करायचं आहे. मेडिटेशन किंवा ध्यानाचं मूळ हेच आहे की आपल्या श्वासाबद्दल आपण किती जागरूक आहोत आणि किती कृतज्ञ आहोत. आज आपण पहिल्यांदा मेडिटेशन ह्या विषयावर थेट बोललो. इतर वेळेला आपण त्याच्याशी संबंधित की मेडिटेशनमुळे काय काय साध्य होऊ शकतं किंवा त्या प्रवासावर आपण लागू शकतो की हे साध्य होऊ शकतं याबद्दल बोलत होतो. आज नवरात्रीचे दिवस आहेत म्हटलं आपण ह्या विषयावरच थेट थोडंसं बोलूया, आणि त्यालाही प्रतिसाद तुम्ही नेहमीप्रमाणेच खूप छान दिलाय. ज्यांनी मेसेजेस केले त्यांचे मनापासून आभार, जे ऐकतात कार्यक्रम आणि मनानेच मेसेज करतायत त्यांचे सुद्धा मनापासून आभार. दोन गीतं यानंतर ऐकवणार आहे आणि मग बातम्या असतील, बातम्यांनंतर आपली पुन्हा भेट होईल. अर्थात तेव्हा कार्यक्रम असणार आहे रेनबो.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: Facebook in the sky, WhatsApp in life, man more calm, itano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical start, real life baat, cinema natak, bhatkar dikhaas. Start up your day with Rainbow Fun Day.
3: आकाशवाणी मुंबई एफएम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर रेनबो फंडेच्या पूर्वार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार आणि सुप्रभात. नवरात्रोत्सव सुरू आहे आणि त्याचं चैतन्य उत्साह सगळीकडे आहे आणि हळूहळू आपण एक एक दिवस पुढे जात असताना नव्या नव्या गोष्टी ठरवतोय. नवा नवा उत्साह आहे काही गोष्टी नव्याने सुरू करण्यासाठी. या सगळ्यासाठी मनापासून शुभेच्छा. भरपूर गोष्टी असणार आहेत आजच्या पूर्वार्धामध्ये आणि उत्तरार्धामध्ये. अर्थातच काही दिनविशेष असतील. त्यानंतर स्वागत सिरीजमध्ये थोडंसं आपण बोलणार आहोत. टेक्नॉलॉजी टिप आज आपल्याला सांगणार आहे. गेल्या वेळच्या कार्यक्रमामध्ये आनंदी राहण्याबद्दल काहीच सांगितलं नाही असं काही श्रोत्यांनी विचारलं. आनंदी राहण्याबद्दल काय, सध्या दिवसच असे छान आहेत सुरू की आनंदी रोज असतोच आपण, नव्याने काय टिप द्यायची. बरं चला आज त्याबद्दल सुद्धा थोडंसं बोलूया. आणि उत्तरार्धामध्ये त्वम ही दुर्गा आपली जी सिरीज सुरू आहे नवरात्रोत्सव विशेष, तर त्यामध्ये आज कोणत्या विषयावर बोलणार आहे अर्थातच तेव्हा सांगेन. 8 वाजेपर्यंत आपण एकमेकांच्या बरोबर आहोत. आत्ता सुंदरसं गाणं आणि ते गाणं झाल्यानंतर हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज.

आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकणार आहोत. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश निरभ्र राहिलं. या दरम्यान कमाल तापमानाची नोंद कुलाबा इथे झाली 36 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 38 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथे 27 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 24 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता आणि पावसाची नोंद कुलाबा इथली उपलब्ध होऊ शकली नाही. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे 78% आणि पावसाची नोंद झालेली नाही. येत्या 24 तासांकरता हवामानाचा अंदाज असा आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश निरभ्र राहील आणि ह्या वेळेला उष्ण आणि दमट परिस्थिती असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. या दरम्यान कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतपत राहील. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणत्याही प्रकारची सूचना अगर इशारा नाही. ठाणे पालघर रायगड जिल्ह्यांकरता आकाश निरभ्र राहील, सूर्यप्रकाशयुक्त राहील. आत्ताच आपण ऐकलात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

0: हांगणा अधिपता ये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अग शिल्पा येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवता।

आणि आज आपण आता सुरुवातीला सगळेच दिनविशेष आणि त्याच्याबद्दल न बोलता थोडस आज आपण आपली काय म्हणूयात ऑर्डर बदलूया. आज आपण सुरुवातीला आनंदी राहण्याबद्दल थोडस बोलणार आहोत. पटकन जर छान वाटायचं असेल किंवा पटकन मस्त वाटायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. गेल्या वेळेला टिप दिली नाही असं मला सांगितलं, ओके फाईन, मग आत्ता आपण त्या टिपबद्दल बोलूया. बघा आत्ता छान नटून सजून बाहेर जायचे दिवस आहेत आणि आवर्जून आपण त्यासाठी थोडासा वेळ बाजूला काढतोय, बरोबर आहे. मग ह्यालाच आपण आपल्या ह्या पटकन आनंदी होण्यामध्ये किंवा ती जी टिप आहे आपली त्याच्यामध्ये जर आपण बदललं तर कसं करू शकतो आपण, बघा हां काय करायचंय. सगळ्यात आधी 30 सेकंदाचा आपला हा प्रयोग आहे छोटासा आणि त्या प्रयोगासाठी आपल्याला डोळे बंद करायचे आहेत. आपल्याला कुठलीही साधनं लागणार नाही आहेत, काहीही इक्विपमेंट लागणार नाही आहे. कागद घ्या, पेन घ्या, पेन्सिल घ्या, नाही तेवढा वेळ नाही आपल्याला सकाळी, ओके. त्यामुळे 15 ते 30 सेकंद डोळे बंद करायचे आहेत आणि स्वतःचा फोटो काढायचा आहे. स्वतःचा, हा स्वतःला इमॅजिन करायचं आहे त्याच्यामध्ये, त्या फ्रेममध्ये, आणि स्वतःचा फोटो काढायचा आहे. जर मीच माझा स्वतःचा फोटो काढत असेन तर मी कशी पोज देईन बरं त्यासाठी. अशी नुसतीच उभी राहीन, नुसताच उभा राहीन, हाताची घडी घालीन, किंवा असे हात एकावर एक असा हात ठेवीन, किंवा असा हनुवटीवर हात ठेवीन, गालावर हात ठेवीन, स्माईल माझी केवढी असेल, कशा पद्धतीने केस कसे असतील, किंवा काय मी गाडीला टेकून असं काहीतरी फोटो काढीन, किंवा बाग असेल अजून थोडा सूर्य येऊ दे वर मग फोटो काढीन. कितीतरी ऑप्शन्स, पण आपल्याला करायचं काय आहे, स्वतःला इमॅजिन करायचं आहे की मी माझा फोटो काढतीये. सेल्फी तर आपण नेहमीच काढतो, सेल्फीमध्ये आपण कसे दिसतो हे आपल्याला माहिती आहे, पण आज हा प्रयोग करत असताना समोर मीच उभी आहे आणि मीच माझा फोटो काढतीये अशा पद्धतीने तो फोटो काढायचा आहे. आणि मग कदाचित तुम्ही स्वतःला गाईड पण करू शकता की ए असं नको उभी राहूस, हे तुझे असे बरेच फोटो आहेत, प्लीज हाताची घडी कायम, तू हाताचीच घडी घालून असतेस, जरा वेगळा हस काहीतरी, हेअरस्टाईल वेगळी कर, असं जरा स्वतःशी बोलूया. बघा 15 ते 30 सेकंदाचा हा प्रयोग, पण नक्की छानसं हसू आपल्या चेहऱ्यावर येईल आणि मस्त वाटेल की अरे आपणच आपल्याला गाईड करतोय की माझा फोटो छान कसा येईल. बऱ्याचदा कोणीतरी आपला फोटो काढतं आणि आपल्या मनात कधीच असं म्हणजे फार क्वचित असं येतं की ई हसा काय हा फोटो, जरा मला नीट तरी हसायला सांगायला पाहिजे.

असे काय माझे केस आलेत, असे काय मी हात ठेवलेत, असं करण्यापेक्षा स्वतःच स्वतःला गाईड करूया आणि मग बघूया आपला फोटो कसा येतो. दोन गाणी आणि मग पुढल्या विषयाकडे.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला. बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

आणि अजूनही अशा बऱ्याच गोष्टींवर आपण बोलत असताना आज जागतिक स्तरावर काही दिवस साजरे केले जात आहेत आणि ते साजरे करण्यामध्ये जागरूकता आणि त्याचं महत्त्व ह्या दोन्ही गोष्टी आहेतच. तर त्याबद्दल आपण अधिक थोडंसं सविस्तर बोलणार आहोत, पण अजून एक सुंदरसं गाणं ऐकूया, मग व्यावसायिक विराम घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ह्या दोन दिवसांबद्दल, म्हणजे आधी एक आणि नंतर अशा दोन महत्त्वाच्या दिवसांबद्दल आपण बोलणार आहोत.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवता।

आज जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक मानक दिन साजरा होतोय किंवा त्याबद्दलची जागरूकता निर्माण केली जाते. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक मानक दिन म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स डे. हा का महत्त्वाचा ठरतो? कारण आपण कुठलीही जेव्हा एखादी वस्तू वापरतो किंवा सेवा वापरतो तेव्हा त्या उत्पादनांची गुणवत्ता आणि सुरक्षितता या सगळ्या गोष्टी नीट ठरवण्यासाठी त्याचं स्टँडर्डायझेशन करणं हे फार आवश्यक आहे. की काही काही गोष्टी अशा असतात की ज्या स्थानिक पातळीवर वापरल्या जातात, बरोबर आहे, त्या तुम्ही एका भागातून दुसऱ्या भागात गेलात तर तिथे त्याचा वापर दिसत नाही. पण काही काही गोष्टी अशा असतात, काही काही वस्तू अशा असतात की ज्या तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळी मंडळी वापरताना दिसतात. अगदी छोटं उदाहरण घ्यायचं झालं तर मोबाईल असेल, टी व्ही असेल, आपले इलेक्ट्रॉनिक्स असतील किंवा इतर काही वस्तू ज्या आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशात तिथेही त्या उपलब्ध असतात, सेम कंपनीच्या उपलब्ध असतात, तर त्या जेव्हा उपलब्ध असतात तेव्हा त्यांचा वापर किंवा त्यांची गुणवत्ता, त्यांची सुरक्षितता, त्यांची कार्यक्षमता ह्याचे स्टँडर्ड्स ठरवले जातात, ते मोजले जातात आणि त्याचे मानक असतात आणि ते नियम जागतिक स्तरावर ठरवले जातात आणि म्हणून हा मानक दिन फार महत्त्वाचा ठरतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही समजा एखादी गोष्ट विकत घेतल्यानंतर एक ग्राहक म्हणून तुम्हाला ती किती उपयोगी आहे किंवा ते तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करतंय का, ते स्टँड मानकीकरणामुळेच ते सगळं शक्य होतं की मोबाईलचा चार्जर असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टी असेल, वॉशिंग मशीन असेल, त्याचा एखादा पार्ट असेल, अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये ही स्टँडर्डायझेशन्सच्या गोष्टी ठरवल्या जातात. आता आपल्याकडे वस्तूंच्या शुद्धतेसाठी म्हणा किंवा गुणवत्तेसाठी ही जी स्टँडर्ड्स आहेत, ही जी मानकं आहेत, आपल्याला माहिती आहे. आता सोन्याबद्दलच सांगायचं झालं तर हॉलमार्क आहे की ते जर आपण नीट चेक केलं तर त्याला आपली गुणवत्ता काय आहे सोन्याची ही आपल्याला कळून येते. किंवा अजून गोष्टी आहेत की ISI मार्क असतो किंवा सिल्क जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा सिल्कचा एक विशेष टॅग असतो, त्याच्यावर मार्क असतो ज्यावरून कळतं की हे रेशीम शुद्ध आहे किंवा चांगल्या गुणवत्तेचं आहे. कॉटनसाठी सुद्धा आता तसे प्रयत्न आहेत की असं एक चांगलं कॉटन, कारण हल्ली होतं असं की तुम्ही ऑन

ऑनलाईन जेव्हा खरेदी करता तेव्हा कॉटन म्हणून तुमच्याकडे खरं कॉटन येतच अशातला भाग नसतो, लिहिताना प्युअर कॉटन लिहिलेलं असतं पण मग त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स येण्याची शक्यता असते, म्हणून कॉटनसुद्धा आता त्याची गुणवत्ता ठरवण्यासाठी काहीतरी मानक ठरवत आहेत. किंवा अशा पद्धतीने आपण जी वस्तू खरेदी करतो आहे तिची शुद्धता, तिची गुणवत्ता आणि तिची कार्यक्षमता निश्चित करणं, त्यासाठीचे नियम ठरवणं म्हणजेच मानकं किंवा स्टँडर्डायझेशन त्याचं करणं, हे फार महत्त्वाचं ठरतं जेव्हा आपण ग्राहक म्हणून जागरूकपणे ही गोष्ट खरेदी करायला जातो. बऱ्याचदा होतं असं की लूज आपण काहीतरी खरेदी करतो आणि मग तिथे फसगत होते आणि मग त्याच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही, पण हे जर मानक असेल त्यावर आणि बिल आपल्याकडे असेल तर त्या संदर्भातली दादसुद्धा आपण मागू शकतो. आता ह्या वर्षी म्हणजे एक खूप थीम असते प्रत्येक ह्या दिवसांची, तर या दिवशीची थीम या वर्षाची खूप छान आहे की शाश्वत विकास जो आपला आहे त्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि सगळ्यांचं एक चांगला आपल्याला उद्दिष्ट गाठायचं जर असेल एका चांगल्या जगासाठी तर सगळ्यांचा दृष्टिकोन हा एकत्रितपणे आपण पुढे नेला पाहिजे, एका चांगल्या जगासाठी एक समान दृष्टिकोन ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे. आणि तो समान दृष्टिकोन काय, तर वस्तू चांगल्या असायला हव्यात, त्यांची गुणवत्ता चांगली असायला पाहिजे, दर्जा आणि कार्यक्षमता. आंतरराष्ट्रीय मानक दिन आज आपण साजरा करतो आहोत याच कारणाने. आणि यानंतर टेक्नॉलॉजी टिप कम दुसरा आंतरराष्ट्रीय दिवस जो फार महत्त्वाचा आहे त्याबद्दल बोलणार आहोत.

रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आपण भेटलो आहोत आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबेडकर. आजची टेक्नॉलॉजी ट्रिप थोडीशी मोठी असणार आहे, दरवेळेसारखी अगदी छोटी नाही, कारण आजच्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय दिवसाबरोबर मी ती जोडली आहे. आज दुसरा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणजे ई कचरा दिवस, जो आता जगाचा एक मुख्य प्रॉब्लेम किंवा मुख्य समस्या आणि गंभीर समस्या होऊ पाहते. 14 ऑक्टोबरला बघा, ई कचरा दिवस पाळण्याची आपली आता गरज निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हा जो ई कचरा आहे ना, त्याचं आपण कितीही रिसायकलिंग केलं किंवा त्याचं कितीही आपण वापरात आणलं पुन्हा नव्याने काहीतरी त्याच्यावर प्रक्रिया करून, तरीसुद्धा 17 आपण म्हणूया साधारण 20% 25% आतच त्याचं रिसायकलिंग होऊ शकतं आणि त्याचा पुनर्वापर काहीतरी आपण करू शकतो. त्याचा उर्वरित भाग जो आहे तो जमिनीतच जातो. त्याच्यामुळे हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आता जगाचा समोर आहे. ही समस्या दिवसेंदिवस मोठी होत चालली. मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जबाबदारीने ज्या छोट्या छोट्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी वापरतो, ज्याच्या आपल्याला माहिती आहे की त्याचं आयुष्य फार नसणार आहे किंवा अगदी थोड्या काळासाठी, यूज अँड थ्रो सारख्या ज्या गोष्टी असतात, मुळात त्या विकतच घेऊ नयेत. इथूनच खरं तर आपण सुरुवात करू शकतो, कारण यावर्षीची मुख्य थीमच ही आहे फास्ट टेक, म्हणजे जे पटकन छोट्या छोट्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ज्या रोजच्या वापरातल्या असतात, या ज्या फास्ट टेकच्या वस्तू आहेत तर त्या कचऱ्यात टाकू नका. त्या पुन्हा त्याचा वापर कसा करता येऊ शकेल किंवा त्याचं रिसायकलिंग कसं करता येऊ शकेल ह्यावर विचार करा. हीच वर्षीची संकल्पना आहे. म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा, आपण उदाहरण

घेऊया, इयरप्लग्स आपण विकत घेतो. आपल्याला असं वाटतं की महागातले इयरप्लग्स कशाला घ्या, एक 100-200 रुपयांचे घेतले तरी चालतील. काही दिवस आपण ते वापरतो आणि मग लक्षात येतं की एक चालत नाही आहे किंवा त्याच्यावरचं जे आवरण आहे कवर ते गेलेलं आहे आणि मग ते टाकूनच द्यावे लागतात. असे आपल्याच घरात माझ्याच वापरातले 4 इयरप्लग्सचे जर मी जोड काढले तर माझ्याकडनंच मी किती ई कचरा तयार केला. हेच आपल्याला जागरूकता निर्माण करायची आहे. त्यानंतर हल्ली बघा खूप उकडतंय म्हणून फॅन्स मिळतात छोटे छोटे जे आपल्याला चार्ज करता येतात आणि ते आपण वापरतो, पण त्याची काय गुणवत्ता आहे किंवा त्याचं काय आहे, त्याची ड्युरेबिलिटी काय आहे, ते किती दिवस चालणार आहे तो पंखा. एकदा तो काहीतरी त्याचं एक छोटंसं बिघडलं की तो पंखा वाया गेला, मग तो एकतर आपल्या ड्रॉवरमध्ये राहणार किंवा आपण तो कचऱ्यात फेकून देणार. त्याचं पुढे काय करणार आहोत आपण, त्या प्लास्टिकचं पुढे काय करणार आहोत. त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण करणं ही आपल्या सगळ्यांची अत्यंत महत्त्वाची आणि पहिली जबाबदारी आहे. त्यामुळे आपण जी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो आहोत ज्यापासून ई कचरा तयार होऊ शकतोय ती कशा पद्धतीची आहे, किती काळ चालणारी आहे आणि जर ती खराब झाली तर त्याचं आपण पुढे काय करणार आहोत, या सगळ्याचा विचार करून मगच आपण गोष्ट खरेदी करावी. इथूनच सुरुवात होते की खरेदीच करताना ह्याचं पुढे काय होणार आहे, ह्याचा शेवट काय होणार आहे हे जेव्हा आपल्या डोक्यात असेल तेव्हाच आपण ती खरेदी करूया. अन्यथा त्या 17-22% जे रिसायकल होतं आणि बाकी सगळं वेस्टच आहे पृथ्वीवर ते तसंच राहतंय, त्यात आपलाही सहभाग असेल ते वाढवण्यासाठी. सो आपल्याला नेमकं काय व्हायचंय ते आपण ठरवूया आणि एक छान गाणं ऐकूया तोपर्यंत विचार करण्यासाठी आणि मग आपल्या कार्यक्रमात आपण पुढे जाणार आहोत.

0: आणि आपले श्रोते आवर्जून असं सांगतायत की मुळात पूर्वीचा जो काळ होता जेव्हा एखादी वस्तू जर थोडीशी खराब झाली तर तिची दुरुस्ती कशी होईल आणि मग ती आपण पुन्हा कशी वापरू शकू यावर भर असायचा. आता कसं झालंय की वस्तू मिळते ती खराब झाली आपण फेकून देतो, ती दुरुस्त करण्यावर आपला भर नसतो. तर तसं जर आपण परत करू शकलो, दुरुस्त करून पुन्हा वापरण्यावर, तर कदाचित हा प्रकार किंवा ई कचऱ्याचं प्रमाण आपल्या परीने आपण थोडंसं कमी करू शकतो. बरोबर आहे, परफेक्ट, एकदम. बऱ्याच आपल्या श्रोत्यांनी हे मत व्यक्त केलं. आणि दुसरं, स्टँडर्ड्स किंवा मानक दिनानिमित्त आपले श्रोते असं म्हणालेत की पर्यावरणाची सुरक्षितता हेच सगळ्यांचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे आणि त्यातूनच आपण मग आपलं चांगलं भविष्य पुढल्या पिढ्यांसाठी सुद्धा घडवू शकतो. परफेक्ट, हाच या दोन्ही दिवसांचा मुख्य गाभा आहे की आपण पर्यावरणाचं रक्षण किती चांगल्या प्रकारे वैयक्तिक स्तरावर करू शकतो. एक व्यावसायिक विराम घेऊया आणि मग आपण स्वागत सिरीजकडे जाणार आहोत.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.

रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आपण भेटलोय. जनरली हे सगळे विषय आपण उत्तरार्धामध्ये त्याबद्दल बोलत असतो, विशेष करून आपली आनंदी राहण्याची कृती किंवा प्रयोग जो आहे. पण सध्या आपण उत्तरार्धामध्ये त्वम ही दुर्गा ही विशेष मालिका सुरू केली आहे नवरात्रोत्सवासाठी, आणि त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर क्षेत्रांबद्दल आपण बोलतोय. त्यामुळे तो विषय आज मी लवकर इथे घेतला, अर्थात जाता जाता जमलं तर रिकॅप करीन, कारण बऱ्याच श्रोत्यांनी झालं अरे झाली का आनंदी राहण्याची टेप एवढ्या लवकर कशी झाली. ओके फाईन, परत बोलूया त्याबद्दल. स्वागत सिरीजमध्ये आज आपण कशाबद्दल बोलतोय. बऱ्याचदा या दिवसांमध्ये म्हणा किंवा उत्सवाच्या दिवसांमध्ये आपण एकमेकांच्या घरी जातो आणि मग साडी गिफ्ट दिली जाते किंवा काहीतरी ड्रेस पीस किंवा शर्ट वगैरे असं काहीतरी दिलं जातं, आणि मग ते दिल्यानंतर त्या साडीचं घरी आल्यानंतर जे स्वागत होतं ते किती वेगवेगळ्या प्रकारचं होतं. पहिली गोष्ट, त्या पिशवीतनं ती साडी बाहेर काढल्यावर पहिली रिॲक्शन काही जणांची असते की वाव काय मस्त रंग आहे, काय छान आहे, किंवा डायरेक्ट कधी कधी उलटी असते असा रंग आहे माझ्याकडे, किंवा हा पोत नाही बरा फारसा, किंवा काय हे कशाला द्यायची मग साडी, असंच जर करायचं असेल तर सरळ पाकिटात पैसे घाला आणि द्या. त्यामुळे कुणीही आपल्याला जेव्हा एखादं भेटवस्तू देत असताना कपडे दिले, कुठलेही साडी ड्रेस काहीही असेल, तर हल्ली एक नवीन पद्धत स्वागताची झालेली आहे, किंवा जे देतात ना मंडळी गिफ्ट त्यांनी सुद्धा एक नवीन पद्धत सुरू केली आहे, की ते सांगतानाच असं सांगतात की मुद्दामूनच टॅग आणि बिल ठेवलं आहे हा, म्हणजे जर तुम्हाला जर चेंज करून घ्यायची असेल, आवडलं नसेल काही, तर तुम्ही मग पुढल्या 1-2-4 दिवसामध्ये जाऊन त्या दुकानात बदलून आणा, मी तसं सांगून आले. हा एक नवीन जाणवतोय का आपल्याला की एक वेगळ्या प्रकारची ॲडजस्टमेंट आपण भेटवस्तू बाबतीत करायला सुरुवात केलेली आहे, की अशा पद्धतीने म्हणजे स्वागत करताना ते माझ्या पसंतीचं घेतलंय असंच व्हावं आणि त्याला वेगळा कुठलाही रंग येऊ नये, अशा पद्धतीने हल्ली आपण वस्तूंपेक्षाही कपड्यांचं स्वागत करतो, आणि जी मंडळी गिफ्ट देतात तेही असाच विचार करून देतात. तुमचाही असाच अनुभव असेल, वाचायला आवडेल मला.

सिरीजमध्ये इतकी मजेशीर गोष्ट आत्ता वाचनात आली. आपले एक श्रोते म्हणाले की हो हल्ली अशा वस्तू देतात, पण हल्ली ते पॅन्ट पीस वगैरे काही शिवलं जात नाही, उलट ते ना नंतर फॉरवर्ड केलं जातं कुठेतरी. मला इतकी मजा वाटली की आपण इतके सोशल मीडियाशी आणि आपल्या फोनमध्ये काहीतरी मेसेजेस पाठवण्याशी इतके जुळले गेलोय की आता आपण जी भेटवस्तू आली ती सुद्धा कोणाला तरी देत नाही, पुढे पाठवले नाही, आपण ती फॉरवर्ड करतो. मला इतकं छान वाटलं की अशी सरमिसळ झाली आपल्या सगळ्या गोष्टींची. पण खरं ही गोष्ट सुद्धा अगदीच की स्वागत तर आपण करतो, पण ते स्वागत करून ती वापरण्याऐवजी ती फॉरवर्ड केली जाते पुढे. एनिवे 7 वाजतात आणि आपली सगळी आवडीची मालिका यानंतर आपण ऐकणार आहोत सुभाषित गुंजनम. आज लेखन आणि निवेदन आहे इंद्रजित दुडिले यांचं सुभाषित गुंजनम.

नमस्कार श्रोते हो, आज आपण एका अत्यंत सुंदर आणि जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या सुभाषिताचा अर्थ समजून घेऊया। या सुभाषिताचा साधा अर्थ असा आहे, क्रोधावर अक्रोधाने विजय मिळवा, दुर्जनावर सज्जनतेने विजय मिळवावा, कंजूषपणावर दानाने विजय मिळवावा आणि असत्यावर सत्याने विजय मिळवावा। श्रोते हो, या चार ओळींमध्ये जीवन जगण्याचे अत्यंत महत्त्वाचे तत्वज्ञान सांगितले आहे। पहिले तत्व आहे, अक्रोधेन जयेत क्रोधम, म्हणजे क्रोधावर क्रोधाने नव्हे तर शांततेने विजय मिळवावा। एखादी व्यक्ती आपल्यावर रागावली आणि आपणही त्याच रागाने उत्तर दिले तर संघर्ष वाढतच जातो, परंतु आपण शांत राहिलो, संयमाने विचार केला आणि योग्य शब्दात उत्तर दिले तर समोरच्याचा रागही शांत होऊ शकतो। म्हणूनच रागाच्या क्षणी मौन आणि संयम हेच आपले खरे सामर्थ्य आहे। दुसरे तत्व, असाधूम साधूना जयेत, म्हणजे वाईट वर्तन करणाऱ्या व्यक्तीवर आपणही वाईटपणाने मात करू नये, उलट चांगुलपणा आणि सद्वर्तन याच्याने त्याच्यावर विजय मिळवावा। एखाद्याने आपल्याशी चुकीचे वर्तन केले म्हणून आपणही तसेच वागणे म्हणजे त्याच्या चुकीचे अनुकरण करणे होय, परंतु आपण आपली सज्जनता कायम ठेवली तर आपल्या आचरणातून त्याला योग्य मार्गाची जाणीव होऊ शकते। तिसरे तत्व, जयेत कदरियम दानेन, म्हणजे कंजूषपणावर दानाने विजय मिळवावा। दान म्हणजे केवळ पैसा देणे नव्हे, गरजू व्यक्तीला अन्न देणे, एखाद्याला ज्ञान देणे, वेळ देणे, मदतीचा हात देणे, हेही दानच आहे। आपल्या मनातील स्वार्थ कमी करून इतरांसाठी काही करण्याची वृत्ती निर्माण करणे, हाच खरा उदारपणा। आणि शेवटी, जयेत सत्येन चानृतम, म्हणजे असत्यावर सत्याचा विजय मिळवावा। खोटे बोलून एखाद्या क्षणी फायदा होऊ शकतो, परंतु सत्यावर आधारलेले जीवनच दीर्घकाळ टिकणारे आणि विश्वासार्ह असते। सत्याचा मार्ग कधी कठीण वाटला तरी शेवटी विजय सत्याचाच होतो। म्हणून हे सुभाषित आपल्याला एक अत्यंत सुंदर संदेश देते, क्रोधाला शांततेने, दुर्जनतेला सज्जनतेने, कंजूषपणाला उदारतेने आणि असत्याला सत्याने उत्तर द्या। कारण दुसऱ्याला हरवणे हा खरा विजय नाही, स्वतःच्या मनातील क्रोध, स्वार्थ आणि असत्यावर विजय मिळवणे हाच खरा जीवन विजय आहे। म्हणून पुन्हा म्हणूया,

आत्ताच आपण ऐकलं सुभाषित गुंजनम, लेखन आणि निवेदन इंद्रजीत दुडिले यांचं आणि सादर करते गुरुनाथ तेरवणकर. एक सुंदरसं गाणं आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर प्रादेशिक बातमीपत्र असेल पुणे केंद्राहून दिलं जाणार.

ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वर रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आपण भेटलोय. आपल्याबरोबर मी रश्मी आंबडेकर. आता हे गाणं आणि प्रादेशिक बातम्या झाल्यानंतर आपला उत्तरार्ध सुरू होईल. माझ्याबरोबर असेच जोडलेले राहा.

0: मंत्र्यांचं आश्वासन. युपीआय व्यवहारांवरचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू होणार आणि संभाव्य चारा टंचाईवर वेळीच मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग राज्यभरात चारा साक्षरता आणि संवर्धन अभियान राबवणार. आता सविस्तर बातम्या. राज्यातली शहरं कचरामुक्त करण्यासोबतच कचऱ्यापासून कॉम्प्रेस बायोगॅस अर्थात सीबीजी निर्मिती प्रकल्प उभारणीसंदर्भात कृती दल स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शक्य असेल तिथे राज्याच्या सीबीजी धोरणानुसार प्रकल्प उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सीबीजी प्रकल्प आढावा बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते. या प्रकल्पांमुळे कचरा उचलण्यासाठी महापालिकांना करावा लागणारा खर्च वाचणार असून कचरामुक्त शहरांच्या उद्दिष्टाला चालना मिळेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. सर्वच क्षेत्रातल्या उद्योगांच्या गुंतवणुकीसाठीच्या परिसंस्था निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र आणि युनायटेड किंगडम भागीदारीचा प्रारंभ करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते काल मुंबईत बोलत होते. गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगाने पुढे नेण्यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीने समन्वय साधला जाईल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं. या कार्यक्रमाला राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, वरिष्ठ अधिकारी आणि युनायटेड किंगडमचे व्यवसाय आणि व्यापार राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स उपस्थित होते. भागीदारीसाठी महाराष्ट्राची निवड ही आर्थिक ताकद, राजकीय स्थैर्य आणि नेतृत्व या निकषांवर केल्याचं युकेचे सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांनी सांगितलं. अनधिकृत इमारतींची बांधकामं आणि त्यांची बेकायदेशीर दस्तनोंदणी रोखण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलली आहेत. ज्या इमारतींमधील त्रुटी दूर करून त्यांचं नियमितीकरण करणं शक्य आहे त्यांच्याबाबत नियमानुसार कार्यवाही केली जाईल. मात्र ज्या इमारती कायदेशीर करणं शक्य नाही त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. राज्याच्या विविध भागात रेरा नोंदणी आणि आवश्यक परवानग्यांशिवाय इमारती उभारल्या जात असल्याच्या तक्रारी विधिमंडळात करण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं ही कठोर भूमिका घेतली आहे. युपीआय व्यवहारांवरचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू होणार आहे. भारताच्या राष्ट्रीय देयक महामंडळानं समाजमाध्यमांवरच्या संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. आगामी सणांचा काळ लक्षात घेऊन युपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं हा निर्णय घेतला असल्याचं या संदेशात नमूद करण्यात आलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या कारवाई विरोधात सरसकट आदेश जारी करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. मात्र ही कारवाई करताना कायद्याचं उल्लंघन झाल्याचं आढळल्यास कारवाई करू असं आश्वासनही न्यायालयानं दिलं. दिल्लीतल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी बेकायदा पद्धतीनं ताब्यात घेतल्याबाबतच्या याचिकेवर काल न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी याचिकेतल्या दाव्यांबद्दल माहिती घेण्यासाठी वेळ द्यायची सरकारची विनंती न्यायालयानं मान्य केली. पुढची सुनावणी 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया तिहेरी तलाक पद्धत बंद करणाऱ्या कायद्याविषयी.
1: एक काळ असाही होता जेव्हा भारतातल्या मुस्लिम महिलेला तलाक हा केवळ एक शब्द 3 वेळा उच्चारून घटस्फोट दिला जाऊ शकत होता. त्यासाठी कोणतीही पूर्वसूचना किंवा कारण द्यायची गरज नव्हती. घटस्फोटानंतर तिला कुठलाही आधारही नसायचा. 2019 मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायद्यानं ही परिस्थिती बदलली. या कायद्यानुसार तत्काळ तलाक बेकायदेशीर ठरवण्यात आला आणि तो गुन्हा मानून त्यासाठी 3 वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. एवढंच नाही तर या कायद्यानं त्या महिलेला पोटगी मागण्याचा तसंच अल्पवयीन मुलांना स्वतःकडे ठेवण्याचाही अधिकार मिळाला. हा कायदा अंमलात आल्यानंतर केवळ 1 वर्षात तिहेरी तलाकच्या घटना 82% कमी झाल्या. भारतातल्या प्रत्येक महिलेला मग ती कोणत्याही धर्माची असो तिचा घटनात्मक अधिकार मिळाला पाहिजे हा पंतप्रधान मोदी यांचा विचार या कायद्यामुळे प्रत्यक्षात आला आणि इतकी वर्ष कायद्याच्या संरक्षणापासून वंचित असलेल्या महिलांना घटनात्मक अधिकार मिळाले. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सुरेखा जोशी.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महावीचा जॅकी 9218 जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य मर रोगास प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारं वाण केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्यानं गुणवत्तेची खात्री त्वरा करा महाबीजचं बियाणं रास्त दरात उपलब्ध आहे महाबीज शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव
1: ALH MK 3 हे प्रगत स्वदेशी आणि वजनानं हलकं हेलिकॉप्टर काल भारतीय तटरक्षक दलामध्ये समाविष्ट झालं तटरक्षक दलाच्या रत्नागिरी तळावर त्याचं स्वागत करण्यात आलं आत्मनिर्भर भारत धोरणाअंतर्गत तटरक्षक दलाची स्वदेशी उड्डाण क्षमता वाढवण्याच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल आहे त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून
2: वयम रक्षामः या आपल्या ब्रीदवाक्यासह देशाच्या किनारपट्टीचं रक्षण करणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात CG-875 हे स्वदेशी बनावटीचं ALH MK 3 म्हणजेच प्रगत आणि वजनाने हलकं हेलिकॉप्टर समाविष्ट झालंय. तटरक्षक दलाच्या रत्नागिरी तळावर या हेलिकॉप्टरला पारंपरिक वॉटर कॅनन सॅल्यूट देण्यात आला. रत्नागिरीच्या कमांडिंग ऑफिसरनी हेलिकॉप्टरसह क्रू सदस्यांचं स्वागत केलं. या हेलिकॉप्टरमुळे तटरक्षक दलाच्या पश्चिम किनारपट्टीवरच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. या अत्याधुनिक हेलिकॉप्टरमध्ये प्रगत रडार असून त्याद्वारे लांब पल्ल्यावर सतत पाळत ठेवून धोका ओळखून त्याची प्रतिमा निर्मिती शक्य आहे. काही धोकादायक आढळल्यास त्याचा जलद आणि नेमका वेध घेण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये 12.7 mm हेवी मशीन गन बसवण्यात आली आहे. या क्षमतेमुळे महाराष्ट्राच्या संवेदनशील किनारपट्टीवर देशाच्या सागरी हितसंबंधांचं रक्षण करण्याची तटरक्षक दलाची क्षमता लक्षणीयरित्या वाढणार आहे. अशी 5 हेलिकॉप्टर्स इथे तैनात होणार असून त्यातलं हे पहिलं हेलिकॉप्टर आहे. शोध आणि बचाव कार्य तसंच प्रदूषण नियंत्रण आणि इतर मोहिमा हाती घेण्याची तटरक्षक दलाची क्षमताही यामुळे वाढणार असल्याचं दलाने म्हटलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर रत्नागिरी.
1: यंदाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पशुधनासाठी हिरवा आणि वाळलेला चारा उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य चारा टंचाईवर वेळीच मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग राज्यभरात चारा साक्षरता आणि संवर्धन अभियान राबवणार आहे. या अभियानात चारा जतन, पीक अवशेषांचा योग्य वापर, चाऱ्यावर प्रक्रिया, मुरघास निर्मिती आणि पर्यायी चारा उत्पादन याबाबत पशुपालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केलं जाईल. पशुसंवर्धन आयुक्त डॉ किरण पाटील यांनी या संदर्भात प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. राज्यातील शेतकरी आणि पशुपालकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून उपलब्ध चारा सुरक्षित ठेवावा, पीक अवशेषांची नासाडी टाळावी आणि त्यावर योग्य प्रक्रिया करून सकस चारा निर्मितीला प्राधान्य द्यावं असं आवाहन पशुसंवर्धन विभागानं केलं आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सातारा जिल्ह्यात जलसंपदा विभाग आणि कृषी विभागानं पीक पद्धतीत बदल, कृषी उत्पादकतात वाढ आणि पाण्याचं योग्य नियोजन याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये बैठका, कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याचा काटकसरीनं वापर, आधुनिक सिंचन पद्धती आणि सुधारित पीक नियोजन याविषयी माहिती देण्यात आली. सांगली जिल्ह्यातल्या खानापूर इथं वन विभागानं दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पुढाकार घेतला असून श्रमदानातून 28 वनराई बंधारे बांधले आहेत. वनक्षेत्रामधील नैसर्गिक पाणी स्रोतांवर सुमारे 225 वनराई बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल विलास पवळे यांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना ICC सप्टेंबर महिन्यासाठी जाहीर केलेल्या गुणानुक्रमात भारताच्या महिला संघातील सलामीची फलंदाज शेफाली वर्मा आणि पुरुष संघाचा कर्णधार शुभमन गिल सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरले आहेत. हवामान. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कचऱ्यापासून कॉम्प्रेस बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारणीसंदर्भात कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगानं पुढे नेण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीनं समन्वय साधण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. UPI व्यवहारांवरचं MDR शुल्क दिवाळीनंतर लागू होणार आणि संभाव्य चारा टंचाईवर वेळीच मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग राज्यभरात चारा साक्षरता आणि संवर्धन अभियान राबवणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: Facebook in the sky, WhatsApp in life, man more calm, itano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical start, real life baat, cinema natak, bhatkar dikhaas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर रेनबो फंडेच्या उत्तरार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एक व्यावसायिक विराम घेऊया आणि आपल्या मालिकेकडे आपण जाणार आहोत.
4: कॉस्मो आनंदोत्सव डिपॉझिट स्कीम.
5: मुदत, व्याजदर आणि व्याजाचे पर्याय आपल्या गरजेनुसार निवडा.
4: मासिक व्याजासाठी 445 दिवस, तिमाही व्याजासाठी 446 दिवस, एकत्रित व्याजासाठी 447 दिवस.
5: ठेवींच्या मुदतीनुसार व्याजदर 7.05% पासून 7.30%
4: योजना मर्यादित कालावधी करिता.
5: कॉस्मो आनंदोत्सव डिपॉझिट स्कीम. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेशी आजच संपर्क साधा.
4: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: माझ्या बाईकची नॉकिंग कमी झाली आहे.
7: माझ्या कार मधून आता आधीपेक्षा कमी प्रदूषण होतं.
6: माझं स्कूटर काय मस्त पिकअप देते.
8: गाडी कोणतीही असो, पेट्रोल E20 असेल तर नॉकिंग कमी होतं, प्रदूषण 40% घटते आणि हाय ऑक्टेन मुळे अमेझिंग पिकअप मिळतो. तुमची गाडी E20 साठी 100% सुयोग्य आहे. भारत सरकारचा उपक्रम, तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ जारी.

नवरात्रोत्सवासाठी आपली विशेष मालिका आपण सुरू केली आहे त्वम ही दुर्गा. आणि या मालिकेमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्या आपल्या सगळ्या मैत्रिणी भरारी मारत आहेत त्याबद्दल बोलतो आहे. आणि त्यातल्या काही एकदम कर्तबगार ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांच्याविषयी बोलतो आहे सुद्धा. आजचं क्षेत्र हे आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेलं आहे. रोज आपण त्याच्याबद्दलच कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे किंवा त्याच्यावरच आपण अवलंबून असतो. आणि ते क्षेत्र म्हणजे शेती. कृषीप्रधान देश आहे आपला. आणि जेव्हा आपण कृषीप्रधान देश म्हणतोय तेव्हा शेती या क्षेत्रामध्ये आपल्या मैत्रिणींचं योगदान हे अनन्यसाधारण आहे. म्हणजे टक्केवारीचा जर विचार केला तर शेतामध्ये काम करणं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने 80% आपल्या मैत्रिणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतासाठी किंवा शेतात काम करत असतात. ज्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे अशाही काही आहेत आणि पूरक व्यवसाय त्याच्यासाठी आहेत अवलंबून अशा पद्धतीने सुद्धा या शेती क्षेत्राशी त्या संबंधित आहेत. मग घरची शेती असेल तर बऱ्याचदा आपण असं बघतो की घरातले आपले जे असतात सगळे दादा ते शेतात कामाला गेल्यानंतर आपल्या मैत्रिणीसुद्धा नंतर शेतात जाऊन जी शेतीची सगळी कामं आहेत त्या करतात दिवसभर. आणि घर सांभाळणं ह्या दोन्ही गोष्टी हे सगळं करत असताना पूर्वापार चालत आलेला शेतीचा व्यवसाय तसाच पुढे करत असताना त्याच्यात बदल काय करता येतील त्याच्यात आपण नव्याने काय करू शकतो ह्याचा विचारसुद्धा आपल्या मैत्रिणी करायला त्यांनी सुरुवात केली. आणि आपण म्हणू शकू की आमूलाग्र बदल या क्षेत्रामध्ये सुद्धा दिसायला लागले. कारण आता घरातल्या मैत्रिणी शेतात जातात तेव्हा फक्त तिथे काम करत नाहीत तर आपलं शेत आपल्या पद्धतीने किंवा माझं योगदान ह्याच्यामध्ये किती मोठं असू शकतं की पीक अधिक चांगलं येईल नव्या कुठल्या गोष्टी मी त्याच्यामध्ये आणू शकेन या चर्चांमध्ये आता आपली मैत्रिणी सहभागी व्हायला लागली आहे. तिला मदतही मिळते आता आर्थिक मदत मिळते तिला जर काही नवीन साध्य करायचं असेल तर. आणि अशाही काही मैत्रिणी आहेत की ज्यांनी IT शिक्षण घेतलेलं आहे इंजिनियर आहेत त्या किंवा इतर मोठी मोठी क्षेत्र ज्याच्यामध्ये त्या शिकलेल्या आहेत ज्या ऑफिसमध्ये काम करू शकतात अशा काही मैत्रिणींनी ती कामं सोडून त्या आता शेती क्षेत्राकडे आलेल्या आहेत. आणि तिथे नव्या आपण म्हणूया टेक्नॉलॉजी आणून तंत्रज्ञान आणून

आपल्याला काही काही नावं तर माहितीची आहेतच. म्हणजे राहीबाई पोपेरे यांचं जर योगदान बघायला गेलं तर सीड बँक ही संकल्पनाच किती काळाच्या पुढचा विचार करणारी आहे असंच आपण म्हणायला हवं, की अशा पद्धतीने एक सीड बँक असली पाहिजे ज्यामध्ये रासायनिक खतांशिवाय पारंपरिक आणि गावरान बियाण्यांचं जतन केलं करणं, किंवा अशा पद्धतीने आपली शेती आपण वाढवली पाहिजे ज्याने जमिनीला आपल्याकडून काही नुकसान होणार नाही रासायनिक खतं वापरून, आणि मग त्यांना सीड मदर असंच जागतिक स्तरावर त्यांना ओळखलं जातं. किंवा कमळा पुजारी हे नाव सुद्धा आपल्याला माहिती आहे की त्यांनी ओडिशामध्ये भाताची जी वेगवेगळ्या प्रजाती होत्या शोधून, अगदी जुन्या जुन्या ज्या लुप्त होत चालल्या होत्या, त्या भाताच्या प्रजाती शोधून काढल्या त्यांनी आणि मग त्या सगळ्याचा प्रसार त्यांनी केला. तिथे सुद्धा रासायनिक खतांचा वापर न करता आपण सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करू शकतो किंवा

कशी करता येते यशस्वीपणे, हे सुद्धा त्यांनी सगळ्यांना सांगितलं. आणि ही सगळी कामं झालीत ना ती अतिशय आपण म्हणूयात की सायलेंटली झाली आहेत, की सहज होत गेली आहेत, आणि मग त्यातून ती सगळ्यांपर्यंत पोहोचलेली कामं आहेत. आणि म्हणून जगभर या सगळ्या मैत्रिणींचं नाव गेलं आहे आणि त्यांची कामगिरी आजही आपल्याला प्रेरणा देणारी आहे. मी मगाशी म्हटलं तसं की कविता मिश्रासारख्या ह्या शेतकरी आहेत, त्या आय टी क्षेत्रात कार्यरत होत्या, पण नंतर त्यांनी असं ठरवलं की नाही, या क्षेत्रापासून आपण दूर जाऊया आणि आपल्याला जी तंत्रज्ञानाची माहिती आहे किंवा आपल्याला जो तंत्रज्ञानाचा अभ्यास आपण केला आहे त्याचा उपयोग आपण शेतीसाठी करू शकतो आणि आधुनिक पद्धतीने शेती करून आपण अधिकाधिक उत्पादन कसं काढू शकतो यावर विचार करून शेती क्षेत्रात आपलं योगदान ह्यानंतरचं असेल. आणि त्यानंतर शेतकरी झाल्या म्हणजे अगदी कोरड्या आणि दुष्काळी भागामध्ये कर्नाटकमध्ये त्यांनी 8 एकरावर बागायती शेती केली आणि त्यांनी त्यांच्या तंत्रज्ञानाच्या अभ्यासाचा उपयोग करून आपल्यामुळे कोणत्याही प्रकारे जमिनीला नुकसान होणार नाही ह्याचं भान ठेवून त्यांनी कोट्यवधीचं उत्पादन त्याच्यामध्ये त्या जमिनीमध्ये काढून दाखवलं. तर अशा पद्धतीने, आणि आता विचार बदलतोय बघा, आता ड्रोनचा जमाना आहे, नवीन तंत्रज्ञानाचा जमाना आहे, तर त्याचा अभ्यास करून ते शिकून मग जर काही खतं वगैरे जर त्याची फवारणी करायची वेळ आली तर ड्रोनचा उपयोग कसा करता येईल ह्याचं शिक्षणसुद्धा आता आपल्या मैत्रिणी घेत आहेत आणि त्यातून आधुनिक पद्धतीने त्या शेती करतात. ही भरारी इथपर्यंतच मर्यादित नाही आहे, त्याचं रूपांतर आणखीन थोडं पुढे झालं आहे. ते कशा पद्धतीने, आणि इंटरेस्टिंग गोष्ट योगायोग बघा, उद्याचा दिवससुद्धा कसा महत्त्वाचा आहे ते सांगणार आहे, पण ह्या गाण्यानंतर. गाणं मग व्यावसायिक विराम घेणार आहोत आणि मग पुढला संवाद.

0: कॉस्मो आनंदोत्सव डिपॉझिट स्कीम,
1: मुदत, व्याजदर आणि व्याजाचे पर्याय आपल्या गरजेनुसार निवडा.
0: मासिक व्याजासाठी 445 दिवस, तिमाही व्याजासाठी 446 दिवस,

0: एकत्रित व्याजासाठी 447 दिवस.
1: ठेवींच्या मुदतीनुसार व्याजदर 7.05% .30%
0: योजना मर्यादित कालावधी करिता.
1: कॉस्मो आनंदोत्सव डिपॉझिट स्कीम. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेशी आजच संपर्क साधा.
0: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: भावात दररोज 6 ते 7 कोटी वाहनात इंधन भरलं जातं. देशात 23 कोटीहून अधिक गाड्या 2.5 वर्षांपासून E20 वर चालत आहे.
3: सगळं तर एकदम व्यवस्थित चाललंय.
2: तेच तर, काही समस्या असती तर आतापर्यंत समोर आली असती. अफवांवर नाही, तथ्यांवर विश्वास ठेवा.
4: भारत सरकारचा उपक्रम तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित.

त्वम ही दुर्गा या मालिकेमध्ये आज आपल्या मैत्रिणी आणि शेती या क्षेत्राचं त्यांचं नातं कसं आहे याबद्दल आपण बोलतोय. काही आपल्या मैत्रिणींबद्दल आपण सांगितलं किंवा त्या प्रेरणास्थान आहेत, आदर्श आहेत, त्यांच्याबद्दल आपण बोललो की त्यांनी खऱ्या अर्थाने ही बीजं पेरली की आपल्या मैत्रिणी शेतात काम केल्यानंतर त्या शेतीचं जे उत्पादन आहे त्या वाढवू शकतात आणि जगभर ह्या बियाणांचं किंवा बियाणं बँक ह्यांचं काय महत्त्व आहे ते सांगून तिथपर्यंत आपला आवाका कसा असतो ते सांगू शकतात. इथपर्यंत आपण पोहोचलो होतो. ड्रोन ही संकल्पना सुद्धा आता नवीन टेक्नॉलॉजी कशा आपल्या शेतीमध्ये कार्यरत असलेल्या मैत्रिणी शिकतायत आणि पुढे जात आहेत ह्याबद्दल बोलत असताना योगायोगाची गोष्ट अशी आहे की उद्याचा दिवस 15 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय महिला शेतकरी दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि त्याच्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारणच हे आहे की कृषी क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रामध्ये ज्या आपल्या महिला काम करतात त्या सगळ्यांबद्दल त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांचं महत्त्व काय आहे हे अधोरेखित झालं पाहिजे हे ओळखण्यासाठी तो दिवस खऱ्या अर्थाने आहे. आणि त्याच्यामध्ये उद्देश असा आहे की त्यांना सुद्धा एक ओळख मिळाली पाहिजे की ते सुद्धा घरातल्या दादांबरोबर खांद्याला खांदा लावून शेतीमध्ये त्या कार्यरत असतात, काम करत असतात, तर त्यांना सुद्धा ओळख मिळाली पाहिजे, त्यांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. म्हणजे यामध्ये त्यांना पण शेत जमिनीची मालकी मिळवून देणं किंवा ज्या काही योजना असतील शेतीशी संबंधित त्याचं सुद्धा त्यांची ओळख करून देणं आणि त्याचा लाभ त्यांना मिळणं या सगळ्या गोष्टी आणि आधुनिक तंत्रज्ञान. शेती करायची म्हणजे फक्त मदत न करता पुढाकार घेऊन आधुनिक तंत्रज्ञान जर त्यांनी शिकलं त्या तर त्या कशा पद्धतीने लीड करू शकतात या क्षेत्रामध्ये हे सुद्धा यातून आपल्याला ते साध्य करायचं आहे असं एक उद्दिष्ट या राष्ट्रीय महिला शेतकरी दिनाचं आहे जो उद्या आपण साजरा करतो आहोत. आणि इथपर्यंतच हे राहिलंय का तर नाही, अजून पुढची स्टेप कुठली तर स्वतःची शेती, त्यात काम करणं, कष्ट करणं, त्यातून काहीतरी पिकवणं, आधुनिक तंत्रज्ञान ह्या जोडीला पुढे कसं जाता येईल तर शेतीशी पूरक असलेले व्यवसाय जोडून ॲग्रो टुरिझमसारखं एक सुंदर क्षेत्र ज्यात शेतीही आहे, टुरिझम जोडला गेलाय, जो आपल्याला मिळतोय ज्याच्यातनं फायदा किंवा जे पैसे मिळत आहेत जे अर्थकारण आपलं आहे त्याच्यात आपण अजून हातभार कसा लावू शकतो आणि पर्यटकांपर्यंत कसे पोहोचवू शकतो, त्यांना इथे कसा आणू शकतो आणि त्यांना माहिती देत असतानाच एक नवा व्यवसाय सुद्धा होईल, शेती संदर्भातली जागरूकता सुद्धा निर्माण होईल आणि एक पूरक उद्योग सुद्धा निर्माण होईल असा एक खूप मोठा विचार करून आता ॲग्रो टुरिझममध्ये आपल्याला बऱ्याचदा आपल्या मैत्रिणी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत हे दिसून येत आहे. मग संपूर्ण भारताचा आपण ह्याच्यामध्ये विचार करतोय आणि त्यात हे क्षेत्र सुद्धा आता आपण ज्याला म्हणतो ना ॲट पीक किंवा ते खूपच आता लोकप्रिय असं क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या मैत्रिणींचं योगदान मोठं आहे. सक्षमीकरण, शक्ती, जागरूकता, समावेश करणं सगळ्यांचा ह्या सगळ्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे शेती क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या मैत्रिणी उंच भरारी मारतायत, विस्तारतायत आणि त्यांच्यासाठी सुद्धा आता ते ज्याला आपण म्हणतो ना मुख्य क्षेत्र कामाचं असं बनतंय. फक्त मदत करणं नव्हे तर माझं काम काय आहे तर मी महिला शेतकरी आहे असं अभिमानाने आपल्या मैत्रिणी आता सांगायला लागल्या आहेत. आजच्या त्वम ही दुर्गामध्ये आपण आपल्या मैत्रिणी आणि शेती क्षेत्र याविषयी बोललो.

पाच वाजल्यापासून सुरू झालेला आपला प्रवास, म्हणजे वंदनमध्ये आपण ध्यानाबद्दल आपण बोललो, त्यानंतर पूर्वार्धामध्ये बरेच स्वागत सिरीज झाली, पटकन आनंदी होण्यासाठी काय करायचं आहे, काही दिनविशेषांबद्दल आपण बोललो. आत्ता त्वम ही दुर्गामध्ये शेतकरी आपल्या मैत्रिणी, मग त्या गावातल्या असो आणि हो आत्ता ग्रामीण असल्याबरोबरीने शहरी शेतीसुद्धा त्या करतायत, इथपर्यंत बोलल्यानंतर आता 7:45 होत आहेत. आपल्या सगळ्यांची आवडती मालिका सादर करत आहोत अज्ञात मुंबई.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक कविता जोशी आणि सचिन सुरेश, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. श्रोते हो अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया पालखीच्या प्रवासाच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: 1825 साली मुंबई ते ठाणे हा पालखीचा प्रवास साधारण 24-25 मैलांचा भरायचा. सरासरी 4 मैल या वेगाने या प्रवासासाठी भोयांचा एक सेट आणि 8-10 तासांचा वेळ पुरेसा व्हायचा. हा वेळ ऋतुमानाप्रमाणे कमी जास्तही व्हायचा. उन्हाळा आणि पावसाळ्यात प्रवासाची गती मंदावायची, तर हिवाळ्यात ती वाढायची. रस्त्याची स्थिती, वाटेतले लहान मोठे पाण्याचे प्रवाह, बेटामधल्या खाड्यांना येणारी भरती ओहोटी इत्यादींचाही प्रवासाच्या वेगावर परिणाम होत असे. मुंबई ते ठाणे हा पालखी प्रवास आता होतो तसा सरळ रेषेत नव्हता. त्या काळी ठाण्यापर्यंत जाणारा सरळ असा रस्ता नव्हताच. चर्चगेटच्या सेंट थॉमस चर्च वरून सकाळी निघालेली पालखी भायखळा परळ मार्गे 8 मैलांवरच्या सायनला पोचायची. सायनपर्यंतचा रस्ता मळलेला अर्थात वहिवाटीचा किंवा नेहमीच्या वापरातला असल्यामुळे प्रवासाचा वेग चांगला असे. वेळ सकाळची असल्यामुळे भोईही ताजेतवाने असायचे. यावेळी उन्हाचा त्रासही फारसा जाणवायचा नाही. 8 मैलांचं अंतर तासाभरात कापणं शक्य व्हायचं. सायन ही मुंबई शहराची हद्द. इथून पुढे साष्टी सुरू. सायनला कस्टमची चौकी होती. या चौकीत पालखीतल्या प्रवाशाच्या कागदपत्रांची तपासणी वगैरे होईपर्यंत पालखीचे भोई बिडी तमाकूची तलब भागवून घ्यायचे. सायनपाशी असलेला डंकन कॉजवे पार केला की पालखी साष्टीतल्या कुर्ल्याला पोचत असे.
2: कुर्ल्यातला बाजार हा पुढचा टप्पा. हे अंतर साधारण 2 मैलांचं होतं. कुर्ल्यापर्यंत जाणारी वाट दलदल आणि तिवराच्या जंगलानं भरलेली होती. जेमतेम एखादी बैलगाडी जाईल न जाईल इतपतच ती होती. भरतीच्या वेळी या वाटेवर ट्रॉम्बेच्या खाडीचं पाणी भरत असे. इथं पालखीचा वेग अत्यंत कमी व्हायचा, ओहोटीच्या वेळी उलट व्हायचं. इथून 2 मैल पार केले की पालखी बाजारात पोचत असे. कुर्ल्याचे मालक होरमुसजी बोमनजी यांचा बंगला हा इथला थांबा. बंगल्याच्या शेजारानं बाजार भरलेला असे. इथे काही खरेदी, चहा पाणी व्हायचं, भोई विश्रांती घ्यायचे. पालखीतल्या सवारीनं इशारा केला की पालखी पुढल्या प्रवासाला निघायची. पुढचा थांबा अंधेरीतल्या आंबोलीत. कुर्ला बाजारातून निघालेली पालखी काही अंतर चालून डावं वळण घ्यायची. इथून पुढची आंबोलीपर्यंतची वाट सरळ असली तरी रस्त्याची स्थिती वाईट होती. 4-1 मैलांचं हे अंतर मोठं आणि थकवणारं. हा रस्ता म्हणजे बहुतेक अंधेरी कुर्ला रोड असावा. आज वाहतुकीच्या आधुनिक सोयी असूनही हा रस्ता थकवतो, मग 100 वर्षांपूर्वी काय परिस्थिती असेल याची कल्पना करा. या वाटेनं निघालेली पालखी घोडबंदर रोडवर अंधेरीला पोचत असे. इथून आंबोली अगदी नजीकच. घोडबंदर रोड म्हणजेच आजचा SV रोड किंवा स्वामी विवेकानंद रोड. तेव्हा ठाण्यापासून वांद्र्याच्या खाडीपर्यंत जाणाऱ्या संपूर्ण वाटेला घोडबंदर रोड असं म्हणत असत.
1: आंबोलीला पोर्तुगीज चर्च हा पुढचा थांबा. चर्च मध्ये वाटसरूंना दुपारचं जेवण आणि वामकुक्षी घेता येण्याची व्यवस्था होती. प्रवाशांसाठी कायमस्वरूपी खोलीच होती तिथे. इथे पालखीतल्या प्रवाशाच्या जेवणाची व्यवस्था असायची. भोई बरोबर आणलेली चटणी भाकर खायचे. इथे विश्रांती घेणं कंपल्सरी. बाहेर उन्हं वाढलेली असत. उन्हातून बाहेर पडणं सगळे प्रवासी टाळायचे. दुपारी 4 दरम्यान उन्हं थोडी उतरली की पालखी ठाण्याच्या दिशेने मार्ग

0: अगस्थ व्हायची. रॉबर्ट क्लून्सच्या पुस्तकात दिलेलं आंबोली नाक्यावरचं हे चर्च म्हणजे सेंट ब्लेस चर्च. हे चर्च अजूनही आंबोली नाक्यावर उभं आहे. त्यात ती खोली आता आहे का नाही हे मात्र ठाऊक नाही.
1: चर्च पासून अगदी अवघ्या 200-300 मीटर अंतरावर असलेल्या मालकम सीट नावाच्या जागेचा उल्लेख क्लून्सच्या पुस्तकात आहे. मालकम सीट नावात किंचित फरक होऊन अजूनही अस्तित्वात आहे. हे नाव आता मालकम बाग म्हणून ओळखलं जातं. जोगेश्वरी स्थानकाच्या पश्चिमेला मालकम बाग ही पारशांच्या देखण्या बंगल्यांची शांत वसाहत आहे. या जागेचा मालक होता डेव्हिड मालकम. बांदिवली आणि आंबोली या दोन गावातली बहुतेक जमीन याच्या मालकीची होती. आंबोली हे ठिकाण अजूनही आहे. बांदिवली गाव मात्र लुप्त झालंय. दहिसर ते गुंदवली दरम्यान धावणाऱ्या मेट्रोच्या मोगरा स्थानकाच्या पश्चिम बाजूला हे गाव होत. बांदिवली विद्या मंदिर या नावाची शाळाही तिथं होती.
0: मालकम सीट ही मार्ग बदलण्याची खूण होती. आंबोलीहून निघालेली पालखी सरळ गोरेगावच्या दिशेने न जाता उजवीकडे वळायची. हा रस्ता पालखीला जोगेश्वरी महाकाली गुंफांवरून पवई पासपोली विहार या गावातून जात भांडुपला पोचवत असे. हा रस्ता म्हणजे आजचा जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड. जोगेश्वरी गुंफा या रस्त्याला लागूनच आहेत. भांडुपला ती पालखी ल्यूक ॲशबर्नर यांच्या उसाच्या मळ्यात पोचत असे. मळ्यात रम गाळायचा कारखानाही होता. इथे अर्ध्या तासाची विश्रांती घेऊन भांडुपवरून पालखी पुढे चालत ठाण्यातल्या नौपाडामध्ये प्रवेश करायची. इथे पालखीच्या प्रवासाची सांगता होत असे. 1825 साली मुंबई ते ठाणे होणाऱ्या या पालखी प्रवासाला साधारणत 9 ते 10 तास लागायचे. हा कालावधी ऋतुमानाप्रमाणे कमी जास्तही व्हायचा. वाटेत अनपेक्षित अडथळे आले तर तो अनेकदा वाढतही असे.
1: मुंबई ते ठाणे प्रमाणे मुंबई ते पुणे हा प्रवासही आज मनोरंजक वाटेल असा होता. अवघड रस्ता, मधला बोरघाट, जंगल यामुळं 1825-26 सालात या प्रवासाला सरासरी 2 दिवसांचा वेळ लागायचा. हा वेळही त्यावेळी चालू असणाऱ्या ऋतूवर अवलंबून असे. पावसाळ्याच्या दिवसात घाटात पडणाऱ्या पावसाचं जास्त प्रमाण, त्यामुळे निसरड्या होणाऱ्या वाटा इत्यादीमुळे पालखीचा वेग जवळपास निम्म्यावर यायचा. तर उन्हाळ्यात अतिउष्णतेमुळे येणाऱ्या घामानं भोयांना लवकर थकवा यायचा, त्याचा परिणाम पालखीच्या वेगावर व्हायचा. हा प्रवास आपण पुढच्या भागात ऐकू.
2: अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकला पालखीच्या प्रवासाच्या गोष्टीचा चौथा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक कविता जोशी आणि सचिन सुरेश. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

0: इन्वेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्वेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: अरे या E20 ला घेऊन काय कन्फ्युजन आहे?
2: मला तर फुल कॉन्फिडन्स आहे. तज्ञांनी टेस्ट केल्यावर कोणत्याही इंजिनची झीज आढळली नाही. E20 मुळे इंजिन लॉकिंग कमी होतं आणि हाय ऑक्टेन मुळे पिकअपही अमेझिंग मिळतो.
1: मग तर नो कन्फ्युजन, ओनली कॉन्फिडन्स.
2: भारत सरकारचा उपक्रम, तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित.
3: आणि आता कार्यक्रमात इथेच थांबायची वेळ झाली आहे. स्वतःची, स्वतःच्या जवळच्यांची छान काळजी घेऊया आणि दिवसभरात असं एखादं काम करूया ज्याने आपल्या मनाला पूर्ण समाधान मिळेल. नवरात्रोत्सव सुरू आहे, उत्साहाने साजरा करूया आणि आनंद सगळीकडे देत राहूया. याच नोटवर मी रश्मी आंबेडकर आता इथेच थांबते. पुन्हा लवकरच भेट होईलच, तोपर्यंत नमस्कार.

बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यातील राघोपूर दियारा भागात काल रात्री गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रामुख्यानं अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. 7 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वैशालीच्या जिल्हाधिकारी वर्षा सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की राघोपूर इथं गंगा नदीत बोटीतून 20 लोक प्रवास करत होते आणि ते एका भोजन समारंभासाठी जात होते. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बोट दुर्घटनेतील जीवित हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 2,00,000 रुपये आणि प्रत्येक जखमी व्यक्तीसाठी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून आंध्र प्रदेशच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात असून आज संध्याकाळी त्या विजयवाडा इथं श्री कनक दुर्गा मंदिरात जाऊन दर्शन घेतील. उद्या राष्ट्रपती विजयवाडा इथं राष्ट्रीय सरस मेळा 2026 उद्घाटन करतील. हा मेळा केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय आणि आंध्र प्रदेश सरकार यांनी आयोजित केला असून 30 अधिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील स्वयंसहायता गटाच्या 1,500 अधिक महिला यामध्ये सहभागी होत आहेत. या मेळ्यामध्ये विविध राज्यातील पारंपरिक हस्तकला उत्पादनं आणि प्रादेशिक खाद्यपदार्थांचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात काल द्विपक्षीय संबंधांबद्दल दूरध्वनीवरून चर्चा झाली. दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारीच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये ठोस निष्पन्न साध्य करण्याच्या दिशेनं काम करण्यावर यावेळी दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. यामध्ये व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि परस्पर जनसंपर्क यांचा समावेश आहे. भारत आणि कॅनडा मिळून अधिक स्थिर आणि समृद्ध जगाच्या निर्मितीसाठी योगदान देत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद काल संध्याकाळी 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाल्या. या दौऱ्यादरम्यान त्या आज परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि कौशल्य विकास उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांची भेट घेणार आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराविषयक चर्चा योग्य दिशेनं जात असून सध्या या कराराला अंतिम स्वरूप दिलं जात असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिली आहे. ते काल नवी दिल्लीत ब्लूमबर्ग इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. भारत आणि अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांमध्ये या कराराबाबत बोलणी सुरू असून व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटींची प्रक्रिया पुढच्या टप्प्यावर पोहोचली असल्याचं त्यांनी सांगितलं. इथून पुढे प्रत्येक देशाला अमेरिकेसोबतचे आपले संबंध नव्यानं जुळवून घ्यावे लागणार असून त्याबाबत फेरविचार करावा लागणार आहे असं जयशंकर यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बिमस्टेक सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांच्या पहिल्या बैठकीचा काल नवी दिल्लीत समारोप झाला. यावेळी सदस्य देशांच्या वतीनं नवी दिल्ली जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये बिमस्टेक राष्ट्रांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. दहशतवाद आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या हिंसक आणि अतिरेकी वृत्तीचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची सनद आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सर्वसमावेशक आणि शाश्वत मार्गानं लढून त्याचं समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आजपासून नवी दिल्ली इथं बृहत्तर भारत जगभरातील भारताचे सांस्कृतिक संबंध या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत 50 देशातील प्रतिनिधी, राजदूत आणि अभ्यासक एकत्र येऊन भारताचे उर्वरित जगाशी असलेले ऐतिहासिक आणि समकालीन सांस्कृतिक संबंध यावर चर्चा करणार आहेत.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी एका विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. यूपीआय व्यवहारांवरचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू होणार आहे. भारताच्या राष्ट्रीय देयक महामंडळानं समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. आगामी सणांचा काळ लक्षात घेऊन यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं हा निर्णय घेतला असल्याचं या संदेशात नमूद करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोलकाता इथं दुर्गापूजेची तयारी उत्साहात सुरू आहे. रंगीबेरंगी पूजा मंडप, विद्युत रोषणाई आणि संगीत यांनी वातावरणामध्ये जल्लोष निर्माण केला आहे. या उत्सवी वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी आणि खरेदीसाठी नागरिकांची रस्त्यावर गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. प्रशासनानंही वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे. दक्षिण आफ्रिकेत कांगोमध्ये इबोला रोगाचा प्रसार झपाट्यानं होत असून या उद्रेकात आता बाधित रुग्णांची संख्या 9,000 वर गेली आहे तर मृतांचा आकडा 4,300 पेक्षा जास्त झाला आहे. 7 प्रांतांमध्ये पसरलेला हा उद्रेक रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे. सामुदायिक संसर्ग हा आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय असून ताज्या अहवालामध्ये 88 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हा उद्रेक अधिकाधिक समुदायांमध्ये पसरत असल्यानं नवीन हॉटस्पॉट्स तयार होत असून आता 7 प्रांतांमधील 65 आरोग्य विभाग याच्या विळख्यामध्ये आले आहेत. डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांनी आपल्या सलामीच्या सामन्यामध्ये संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. तन्वीनं एका रोमांचक लढतीमध्ये जपानच्या नात्सुकी निदैराचा 2-1 पराभव केला. आता तिचा सामना जर्मनीची खेळाडू इव्हॉन ली हिच्याशी होईल. किदांबी श्रीकांतनं फ्रान्सचा बॅडमिंटनपटू अर्नो मर्केलचा 2-0 पराभव केला. दरम्यान भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन हे पराभूत झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज हैदराबाद इथं चौथा T20 सामना खेळला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 सुरू होईल. गेल्या रविवारी इंदूरमध्ये झालेल्या तिसऱ्या T20 सामन्यामध्ये भारतानं वेस्ट इंडिजचा 14 पराभव केल्यानंतर या 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 मृत्यू. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराविषयक चर्चा योग्य दिशेने आणि अंतिम टप्प्यात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर. बिमस्टेक सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांच्या पहिल्या बैठकीचा काल नवी दिल्लीत समारोप. जाहीरनाम्यामध्ये सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध. आणि डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांचा संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: हवा दररोज 6 ते 7 कोटी वाहनात इंधन भरलं जातं. देशात 23 कोटीहून अधिक गाड्या 2.5 वर्षांपासून E20 वर चालत आहे.
1: सगळं तर एकदम व्यवस्थित चाललंय.
0: तेच तर, काही समस्या असती तर आतापर्यंत समोर आली असती. अफवांवर नाही, तथ्यांवर विश्वास ठेवा.
2: भारत सरकारचा उपक्रम तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित.
3: कॉस्मो आनंदोत्सव डिपॉजिट स्कीम.
4: टेन्योर, इंटरेस्ट रेट और ब्याज के ऑप्शंस चुनिए अपनी जरूरत के हिसाब से.
3: मंथली ब्याज के लिए 445 दिन, क्वार्टरली के लिए 446 दिन और कॉम्युलेटिव ब्याज के लिए 447 दिन.
4: डिपॉजिट टेन्योर के हिसाब से ब्याज दर 7.5% से लेकर 7.30% तक.
3: स्कीम सिर्फ सीमित समय के लिए.
4: कॉस्मो आनंदोत्सव डिपॉजिट स्कीम. ज्यादा जानकारी के लिए आज ही अपनी नजदीकी ब्रांच से संपर्क करें.
3: कॉस्मोस कोऑपरेटिव बैंक. जीवन करें समृद्ध.
5: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
1: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
0: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवया
1: उमेद जीवनाची.
0: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
1: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून उमेद जीवनाची.

0: महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला आमच्या केंद्राचं बातमीपत्र.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5,000 रुपयांची अग्रिम मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी केली जाणार असल्याचं त्यांनी आज मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राज्यातल्या आणखी 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून आता एकूण 305 तालुक्यात 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी बँका, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरी जाणं, त्यांच्या कुटुंबियांची छायाचित्र काढणं आणि त्यांच्यावर दबाव टाकणं असे प्रकार सुरू असल्याचं निदर्शनास आल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारने तातडीनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि कर्ज वसुलीच्या नावाखाली सुरू असलेला त्रास थांबवावा अशी त्यांनी केली आहे. जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीमध्ये खर्चाच्या घटकांबरोबरच आता विश्वासार्हता आणि सायबर सुरक्षा या गोष्टींनाही अनन्यसाधारण

आर्थिक संकटाच्या काळातही देशाचा विकास दर स्थिर राहावा यासाठी सरकार देशांतर्गत अर्थव्यवस्था बळकट करण्यावर भर देत असल्याचं वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. प्रशासकीय अधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार

शेतकरी कुटुंबातल्या ग्रामीण महिलांनी उत्पादनं विक्री करण्यासाठी आणि शाश्वत उपजीविकेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा आगळावेगळा उपक्रम दुष्काळाची जखम भरून काढण्याचा प्रयत्न

त्यामुळे वाहनांच्या प्रकाशात भाविक अधिक स्पष्टपणे दिसण्यास मदत होणार असून अपघाताचा धोका कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 2026 ते 2031 या कालावधीसाठीच्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बँकेच्या एकूण 19 जागांसाठी 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 21 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी

आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून शेतकऱ्यांवर उभ्या पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. कवठळ इथले शेतकरी विनोद जाधव पाटील यांनी पाण्याअभावी आपल्या 8 एकर ऊस आणि 6 एकर

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या हिंद प्रशांत दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी आसियान संघटना असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन। गेल्या 4 वर्षात भारताचे 38 देशांशी प्राधान्य व्यापार करार। महाराष्ट्रात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर। काँग्रेस जनता पार्टीच्या 2 नेत्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी। आणि बिहारच्या वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटून 13 जणांचा मृत्यू। भारताच्या हिंद प्रशांत दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी आसियान संघटना असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी

0: सांगितलं. ते नवी दिल्लीत आसियान भारत संरक्षण थिंक टँक फोरमला संबोधित करत होते. भारत आणि आसियान देश एका शांततापूर्ण, स्थिर आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्रासाठी समान धोरण राखून आहेत, असं ते म्हणाले. यंदाचं वर्ष हे या दोघांमधल्या सागरी सहकार्याचं वर्ष आहे. त्यादृष्टीनं सागरी क्षेत्रातली जागरूकता वाढवण्याचं आवाहन त्यांनी केलं. माहितीची देवाणघेवाण सुधारित पद्धतीनं करण्याचं तसंच आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी क्षमता वृद्धी करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. भारताने गेल्या 4 वर्षात 38 देशांशी प्राधान्य व्यापार करार केल्याची माहिती वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. जागतिक भागीदारांसाठी देशाची बाजारपेठ खुली करतानाच भारतीय उद्योगांसाठी बाजारपेठेतल्या संधींचा विस्तार करण्याचं शासनाचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. 2014 पूर्वी ज्या अर्थव्यवस्थांशी भारताचे व्यापार करार होते त्यांचा एकत्रित GDP सुमारे $10 ट्रिलियन इतका होता. आता तो आकडा वाढून $70 ट्रिलियन इतका झाल्याचं गोयल म्हणाले. जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर मूल्य साखळीमध्ये खर्चाचा विस्तार करण्याबरोबरच विश्वास आणि सायबर सुरक्षेलाही अधिकाधिक महत्व प्राप्त होत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. ते आज नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. सेमीकंडक्टर डिझाईन, उत्पादन आणि तयार उत्पादनाची चाचणी या क्षेत्रात एक विश्वासार्ह भागीदार म्हणून प्रस्थापित करण्याचं भारताचं उद्दिष्ट असल्याचंही ते म्हणाले. देशांतर्गत अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि जागतिक अनिश्चिततेचा फटका कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, जेणेकरून अस्थिर काळातही शाश्वत विकास सुनिश्चित करता येईल, असंही ते यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्ताच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत ईशान्येकडच्या राज्यांबाबतच्या ऍक्ट ईस्ट धोरणाविषयी.
1: ईशान्येकडच्या राज्यांचं महत्व ओळखून केंद्र सरकारने 2014 पासून ऍक्ट ईस्ट पॉलिसी हे विशेष कृती धोरण तयार केलं. तिथल्या अशांततेला आळा घालून स्थैर्य आणि विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी प्रयत्न केले. ईशान्येकडच्या राज्यात सक्रिय बोडो, कार्बी, उल्फा अशा विविध सशस्त्र गटांशी चर्चा करून समझोता करार केले. परिणामतः 10,000 जास्त अतिरेकी शरण आले. ईशान्येतल्या हिंसक घटनांमध्ये 70% जास्त घट झाल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे. अनेक ठिकाणी सैन्य दलांना विशेषाधिकार देणारा अप्सपा कायदा मागे घेण्यात आला. बारमाही रस्ते, रेल्वे, पूल इत्यादी बांधकामांमधून विकासाला चालना मिळाली. ईशान्येकडची राज्य आता आर्थिक विकासाचं केंद्र बनू लागल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2023 आसाम दौऱ्यात सांगितलं.
0: अन्नपदार्थ, इंधन, कारखान्यात तयार होणारा माल आणि विजेच्या दरात वाढ झाल्यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याच्या दरानं 2 आकडी टप्पा गाठला आहे. ऑगस्टमध्ये हा दर 9.92% होता. तो सप्टेंबरमध्ये 11.39% पोहोचला. पश्चिम आशियातला संघर्ष, होर्मुझची नाकेबंदी आणि त्यामुळे कच्च्या तेलाच्या तसंच खतांच्या पुरवठ्यावर झालेला परिणाम या सर्व बाबींमुळे चालू आर्थिक वर्षात घाऊक किमतीचा आलेख चढता राहिला आहे. गेल्या महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर 1.39% वाढून 9.76% पोहोचला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून आता एकूण 305 तालुक्यात 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची मदत जमा केली जाणार असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
2: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे. आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे. त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले

0: आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकारने त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अथक राष्ट्रसेवेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी गरीब आणि वंचितांसाठी जे कार्य केलं, आपण प्रधानमंत्री नसून प्रधानसेवक आहोत या भूमिकेतून त्यांनी कार्य केलं, त्याचा उल्लेख या ठरावात करण्यात आला आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. दिल्लीच्या राज्यमंत्री मंडळानेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयानं आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली, तर अजिंक्य शिंदे यांची वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका केली. आंदोलनस्थळ म्हणून जंतरमंतरचा दर्जा काढून घेतल्यानंतरही हे सर्वजण तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते, या कारणावरून त्यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार आज सोपवण्यात आला. आधीचे अध्यक्ष महेंद्र हरपाळकर यांचा कार्यकाळ प्रशासकीय कारणास्तव संपुष्टात आल्यानं कटियार यांच्याकडे कार्यभार सोपवल्याचं राज्य सरकारनं आज काढलेल्या आदेशात म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज शेषराव उर्फ राज सूर्यवंशी याच्याविरोधात दिल्ली न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केलं. नांदेडचा रहिवासी असलेला शेषराव हा नीट पेपर फुटी प्रकरणात सहआरोपी शुभम खैरनार याचा सहकारी असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या पालकांकडून पैसे वसूल केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी दिल्ली विशेष न्यायालयात होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला T20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हैदराबाद इथं होणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या मालिकेत 2 सामने जिंकून भारताने आघाडी घेतली आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यात राघोपूर दियारा इथं काल रात्री गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रामुख्याने अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. 7 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबांना 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून जाहीर केली आहे. बिहार राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. थकीत देयकांसाठी येत्या 19 तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय राज्यातल्या कंत्राटदारांनी घेतला आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर या दिवशी मोर्चे काढले जाणार आहेत. राज्य सरकारनं कंत्राटदारांची सुमारे 96,000 कोटी रुपयांची देणी ठकवली आहेत असा आरोप राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला. आर्थिक तणावामुळे गेल्या 10 महिन्यात 9 कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचंही त्यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या हिंद प्रशांत दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी आसियान संघटना असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 4 वर्षात भारताचे 38 देशांशी प्राधान्य व्यापार करार. महाराष्ट्रात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. काँग्रेस जनता पार्टीच्या 2 नेत्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. आणि बिहारच्या वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटून 13 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल। जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए। डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: भावात दररोज 6 ते 7 कोटी वाहनात इंधन भरलं जातं। देशात 23 कोटीहून अधिक गाड्या 2.5 वर्षांपासून E20 वर चालत आहे।
2: सगळं तर एकदम व्यवस्थित चाललंय।
1: तेच तर, काही समस्या असती तर आतापर्यंत समोर आली असती। अफवांवर नाही, तथ्यांवर विश्वास ठेवा।
3: भारत सरकारचा उपक्रम तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित।

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धम्माल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: नमस्कार श्रोते हो, शुभ दुपार। आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो प्रसारण सेवा। 2:30 आहेत आणि आज 107.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आपली दुपार संगीतमय करण्यासाठी कार्यक्रम घेऊन आले आहे चला दोस्त हो बोलू काही। आपल्या सोबत आहे आज मी RJ सीमा निकम शिरोडकर। आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे।

0: विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा,
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नव आकाश गाठतय,
0: कुणी समाजासाठी झटतय तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय।
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
0: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा,
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
0: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द।
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
0: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
1: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा।
2: तर मंडळी, नवरात्री उत्सव सुरू आहे, दिवसभर काम आणि मग रात्री देवीचं दर्शन, गरबा वगैरे सुरू झाला आहे की नाही तुमच्याकडे? नाही म्हणजे छान छान कपडे, ज्वेलरी, मस्त मेकअप, मॅचिंग मॅचिंग आउटफिट्स आणि सोबत आपापले ग्रुप्स आहेत की नाही, हे असं वातावरण सध्या तरी आजूबाजूला पाहायला मिळतं आहे। मग कोणी 9 दिवस 9 रंग काय घालतं आहे, कोणी 9 दिवस नवीन नवीन उपक्रम करतं आहे आणि आकाशवाणीसुद्धा हा उत्सव साजरा करतोय हे तुम्हालासुद्धा माहिती आहे ना? आणि तुमचासुद्धा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे बरं का? मुलाखती, छान छान देवीची गाणी ही तुम्हाला आवडत आहेत, ह्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार आहेत।

0: इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: अरे या E20 ला घेऊन काय कन्फ्युजन आहे?
2: मला तर फुल कॉन्फिडन्स आहे. तज्ज्ञांनी टेस्ट केल्यावर कोणत्याही इंजिनची झीज आढळली नाही. E20 मुळे इंजिन नॉकिंग कमी होतं आणि हाय ऑक्टेन मुळे पिकअपही अमेझिंग मिळतो.
1: मग तर नो कन्फ्युजन, ओनली कॉन्फिडन्स.
2: भारत सरकारचा उपक्रम तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित.

श्रोतेहो, साजिरा शृंगार करायचेच हे दिवस आहेत, हो की नाही? या गाण्यात जरी गायक सांगत असला की सखे तू इतकी सुंदर दिसू नकोस, मात्र आता सख्या काही ऐकत नाही आहेत, हो की नाही? आणि असं नाही आहे केवळ सख्याच छान छान नटत आहेत, तर अजिबात नाही, त्यांचे जोडीदार साथीदार ते सुद्धा छान छान पेहराव करून मस्त या नवदुर्गांचा जो सण उत्सव सुरू आहे त्याचा आनंद घेत आहेत. मी ना सोशल मीडियावर नुकतीच एक बातमी पाहिली आणि मला छान वाटली ती. एक छोटीशी गोष्ट आहे पण ती बघायला खूप सुंदर वाटली. ती म्हणजे ना

सुरतमध्ये, सुरतमधल्या ना डबारी समुद्र किनाऱ्यावर जवळपास 71 प्रीमियम बाईक्स, म्हणजे ज्या बाईक असतात ना, त्याच्या सहाय्यानं देवी दुर्गेचं भव्य असं चित्र साकारण्यात आलं. हा, ही बातमी मी सोशल मीडियावर पाहिली. फार फार सुंदर दृश्य दिसलं ते. आणि नवरात्रनिमित्तच सुरत बाईकिंग कम्युनिटीने अनोख्या पद्धतीने देवीप्रती आपली भक्ती अशी छान अशी त्यांनी व्यक्त केली आहे. खूप सुंदर सुंदर गोष्टी घडत आहेत ना आजूबाजूला, आपण जर शोधल्या तर नक्कीच आपल्याला सापडतील. आणि या सणांच्या निमित्ताने तर त्या अधिकच आपल्याला आजूबाजूला दिसत राहतात. कुणाकुणाच्या घरी काही काही वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि आजूबाजूच्या परिसरात असतात. वेगवेगळे संदेश या सणांमार्फत आपल्याला मिळतात. पण या सणांबरोबर आपली स्वतःची काळजी घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे श्रोते हो. खाण्यापिण्याकडे आणि स्वतःकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि काय, आपण प्रत्येक सणांचा मजा तर घेतच असतो की नाही. जसं तुम्ही आत्ता घरी बसून तुमच्या आमच्या कार्यक्रमाचा आनंद घेत आहे, तुमची कामं करता करता, आणि बऱ्याच श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. तर ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदवलेला आहे त्यांची नावं सांगते मी. विजेंद्र घाटो, शुभलक्ष्मी मस्तकार, किशोर पेडणेकर, यश शिंदे, रामदास तांबे, सुनील, स्वप्नील जोशी, पंकज मोहड, महेंद्र भाई, सुनंदा निकम, दत्तात्रय निकम, सुनीता निकम, त्याचबरोबर सुलाबाई निकम, ताराबाई निकम, पूनम खांडेकर, कविता बोबडे, लक्ष्मण निकम, यश निकम, संगीता सावंत, शैला जगताप, कविता बोबडे, संजय पाटील, प्रमोद राऊत, दीपा पालकर, संध्या गावकर, चंद्रशेखर मुळेकर, विठ्ठल मसळेकर, अरुण गावकर, फिरोज सिंगापुनिया, सिद्ध शिरोडकर, गौतम भिंगाडे, मुन्ना पुट्टेजवार, त्याचबरोबर संदीप कुमार, हां गौतम भिंगाल्डे, या सगळ्यांनी, त्याचबरोबर अच्छा नीलांबरी कुलकर्णी सांगतायत मी सुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. स्वागत आहे तुमचं सुद्धा. रामदास तांबे यांनी सुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. तुम्हा सर्व सर्व श्रोत्यांचे खूप खूप आभार. आणि कार्यक्रम आपला चला दोस्त हो बोलू काही हा आता आपला थोड्या वेळात संपेल. मात्र 3 वाजता आपण बातमीपत्र ऐकणार आहात आणि 3:10 आपली सप्तरंगी साथ या कार्यक्रमात पुन्हा भेट होणारच आहे. बरं, आजचा कार्यक्रम आवडला असं राजेंद्र मणिराम म्हात्रे आपल्याला कळवत आहेत. त्याचबरोबर बलभीम बाबळसुरे लातूरवरून ते आपला कार्यक्रम ऐकतात आणि त्यांनी सुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आणि आता एक छानसं गीत असेल आणि या गीताबरोबरच मी सीमा आपला या चला दोस्त बोलू का या कार्यक्रमातून आत्तापुरता निरोप घेते. तेव्हा भेटणारच आहोत आपण थोड्या वेळाने. ऐकत रहा आणि ऐकवत रहा FM रेनबो.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची अग्रिम मदत जमा होणार. राज्य सरकार हमीभावानं चारा खरेदी करणार. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार. आणि काँग्रेस जनता पार्टीच्या 2 नेत्यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून आता एकूण 305 तालुक्यात 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार असून या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे. आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे. त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे.

0: पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा पुरवठा करण्यात येत असून त्याच्यावर GPS ट्रॅकर लावण्यात आला आहे. तसंच चाऱ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात येत असून जास्तीत जास्त चारा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. रब्बी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारा पिकं घेतल्यास सगळा चारा शासन हमीभावानं विकत घेईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्ती ताकीद संबंधित सोसायट्यांपासून जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकारनं त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातल्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या पोहोचण्याचा मार्ग नसलेल्या शासन भूखंड वितरणाच्या धोरणात सुधारणा करायला आज राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली. तसंच बुलढाणा जिल्ह्यात संत गजानन महाराज संस्थानाला मौजे गिरडा इथल्या जमिनीवर यात्रास्थळ विकासासाठी बांधकामाला मंजुरी देण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजनेच्या 3र्या टप्प्यातल्या पात्र शेतकऱ्यांची यादी आज जाहीर झाली. यात नाशिक जिल्ह्यातल्या 4691 शेतकरी खातेदारांचा समावेश आहे. या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. शेतकरी, शेतमजुरांना आणि गरजू कुटुंबांना रोजगार, तसंच जलसंधारण, सिंचन क्षमता वाढ, वृक्ष लागवड आणि नैसर्गिक साधन सामुग्रीचं संवर्धन यावर विशेष भर देण्यात येत आहे. विकसित भारत ग्रामीण रोजगार आणि आजीविका हमी अभियानाअंतर्गत जिल्ह्यात 28,688 कामं सुरू करण्यात आली आहेत. दुष्काळाच्या परिस्थितीत राज्य शासन महिलांच्या तसंच इतर सर्व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही आरोग्य आणि महिला बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरीकर बोर्डीकर यांनी आज दिली. त्या धाराशिव इथे नारी शक्ती संवाद कार्यक्रमात बोलत होत्या. महिलांनी आरोग्याची काळजी घेत कुटुंब व्यवस्था सक्षमपणे सांभाळावी, मराठवाड्यात या काळात बालविवाहाचं प्रमाण वाढू नये याची दक्षता घ्यावी, नागरिकांनी सामुदायिक विवाह सोहळे साजरे करावेत अशा सूचना त्यांनी केल्या. राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी बँका, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे असा आरोप आज काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची छायाचित्र काढणं तसंच त्यांच्यावर दबाव टाकणं असे प्रकार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी आणि कर्ज वसुलीच्या नावाखाली सुरू असलेला त्रास थांबवावा अशी मागणी त्यांनी केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही सरकार उदासीन आहे असं दिसून येतंय असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात त्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत ईशान्येकडच्या राज्यांबाबतच्या ऍक्ट ईस्ट या धोरणाविषयी.
1: ईशान्येकडच्या राज्यांचं महत्व ओळखून केंद्र सरकारने 2014 पासून ऍक्ट ईस्ट पॉलिसी हे विशेष कृती धोरण तयार केलं. तिथल्या अशांततेला आळा घालून स्थैर्य आणि विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी प्रयत्न केले. ईशान्येकडच्या राज्यात सक्रिय बोडो, कार्बी, उल्फा अशा विविध सशस्त्र गटांशी चर्चा करून समझोता करार केले. परिणामतः 10,000 जास्त अतिरेकी शरण आले. ईशान्येतल्या हिंसक घटनांमध्ये 70%हून जास्त घट झाल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे. अनेक ठिकाणी सैन्य दलांना विशेषाधिकार देणारा अप्सपा कायदा मागे घेण्यात आला. बारमाही रस्ते, रेल्वे, पूल इत्यादी बांधकामांमधून विकासाला चालना मिळाली. ईशान्येकडची राज्य आता आर्थिक विकासाचं केंद्र बनू लागल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2023 आसाम दौऱ्यात सांगितलं.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार आज सोपवण्यात आला. आधीचे अध्यक्ष महेंद्र हरपाळकर यांचा कार्यकाळ प्रशासकीय कारणास्तव संपुष्टात आणल्यानं कटियार यांच्याकडे कार्यभार सोपवल्याचं राज्य सरकारनं आज काढलेल्या आदेशात म्हटलं आहे. दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयानं आज काँक्रोच जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली, तर अजिंक्य शिंदे यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली. आंदोलनस्थळ म्हणून जंतर मंतरचा दर्जा काढून घेतल्यानंतरही हे सर्वजण तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते, या कारणावरून त्यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. दास आणि रांका यांना न्यायालयानं 5 दिवसांची कोठडी दिल्याचा CJP संस्थापक अभिजित दीपक यांनी निषेध केला आहे. नागपूर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. CJP कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही असं स्पष्ट करत त्यांनी केंद्र सरकार आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. लोकशाही मूल्य आणि नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांसाठी एकजुटीनं लढणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI आज शेषराव उर्फ राज सूर्यवंशी याच्या विरोधात दिल्ली न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केलं. नांदेडचा रहिवासी असलेला शेषराव हा नीट पेपरफुटी प्रकरणात सहआरोपी शुभम खैरनार याचा सहकारी असल्याचं CBIचं म्हणणं आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या पालकांकडून पैसे वसूल केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी दिल्ली विशेष न्यायालयात होणार आहे. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी पद्मसिंह पाटील यांच्या निर्दोष सुटकेला CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयानं ठोस पुराव्याअभावी 20 जून रोजी आरोपी पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 जणांना निर्दोष मुक्त केलं होतं. थकीत देयकांसाठी येत्या 19 तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय राज्यातल्या कंत्राटदारांनी घेतला आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर या दिवशी मोर्चे काढले जाणार आहेत. राज्य सरकारनं कंत्राटदारांची सुमारे 96,000 कोटी रुपयांची देणी थकवली आहेत असा आरोप राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला. आर्थिक तणावामुळे गेल्या 10 महिन्यात 9 कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला 4था सामना आज हैदराबाद इथे होणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत 2 सामने जिंकून भारतानं आघाडी घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची अग्रिम मदत जमा होणार. राज्य सरकार हमीभावानं चारा खरेदी करणार. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार आणि काँक्रोच जनता पार्टीच्या 2 नेत्यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: से 5 साल तक की कैद और जुर्माने की सजा है। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: माझ्या बाईकची नॉकिंग कमी झाली आहे।
2: माझ्या कार मधून आता आधीपेक्षा कमी प्रदूषण होतं।
3: माझं स्कूटर काय मस्त पिकअप देते।
4: गाडी कोणतीही असो, पेट्रोल E20 असेल तर नॉकिंग कमी होतं, प्रदूषण 40% घटते आणि हाय ऑक्टेन मुळे अमेझिंग पिकअप मिळतो। तुमची गाडी E20 साठी 100% सुयोग्य आहे। भारत सरकारचा उपक्रम, तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ जारी।

0: श्रोते हो नमस्कार. 107.1 MHz वर कार्यक्रम सुरू झालेला आहे सप्तरंगी साथ. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमात साथ द्यायला आपल्या सोबत आहे मी RJ सीमा निकम शिरोडकर. आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत करते. मंडळी, माणसाच्या आयुष्यातली परिस्थिती अनेकदा त्याला जे हवं ते मिळू न देण्यासाठी आड येते, नाही का? मात्र ज्यांच्या मनात स्वप्न असतात आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्याची जिद्द असते, त्यांच्यासाठी कोणतीही परिस्थिती शेवट नसते, तर ती एका नव्या सुरुवातीची नांदी असते. अशीच एक मैत्रीण आज आपल्या स्टुडिओत आलेली आहे. लहानपणी आर्थिक परिस्थितीमुळं तिला शिक्षणासाठी स्वतः काम करावं लागलं. मात्र कलेची आवड जपणं, नाटकाच्या पडद्यामागे काम करताना अनेक गोष्टी शिकणं आणि मग कोरोनाच्या कठीण काळात गणेश मूर्ती घडवण्याच्या व्यवसायाची सुरुवात करणं, हा त्यांचा सगळा प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र या यशामागे केवळ कला नाही तर अनेक संकटांशी दोन हात करणारी जिद्द आहे. दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही आपल्या ग्राहकांचा विश्वास जपण्याची वृत्ती आहे आणि प्रत्येक वळणावर खंबीरपणे साथ देणारा जीवनसाथी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा उद्योजिकेचा प्रवास जिनं मातीला आकार देताना स्वतःच्या आयुष्यालाही नवा आकार दिला. आज आपल्या स्टुडिओत आले आहेत मूर्तिकार सौ पूजा प्रथमेश पिंगळे. पूजाजी, आपलं 107.1 MHz FM रेनबो या वाहिनीवर मनापासून स्वागत आहे आणि आपल्याला नवरात्रीच्याही अनेक शुभेच्छा आहेत.
1: नमस्कार. नमस्कार, माझं नाव पूजा प्रथमेश पिंगळे. तुम्हीसुद्धा मला आज इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल तुमचेसुद्धा खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद पूजाजी. पूजाजी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला अर्थात माझा अगदी साधा प्रश्न आहे तुम्हाला. तो जरी साधा असला तरी त्याच्यामागे खूप मोठ्या गोष्टी आहेत, घटना आहेत. तर तुम्ही मूर्तिकार म्हणून आज नावारूपाला आलेला आहात, या सगळ्याची सुरुवात नेमकी कधी, कुठे, केव्हा, कशी घडली?
1: तसं बघायला गेलं तर मुळात जन्मापासून किंवा म्हणजे मी मूर्तिकार नाही किंवा आमच्या घराण्याला मिळालेला वारसा मूर्तिकलेचा नाही.
0: बरं,
1: पण तसं बघायला गेलं तर लहानपणापासून कलेची आवड आहे. म्हणजे विविध कला, जसं चित्रकला आहे, हस्तकला आहे किंवा वक्तृत्व स्पर्धा आहे, याप्रमाणेच अनेक कलांमधून माझं शिक्षण झालं. त्यानंतर तसं बघायला गेलं तर 10वीच्या नंतर जेव्हा आम्हाला शिक्षण घ्यायचं होतं तर तेव्हा घरच्या परिस्थितीमुळे बरेच अडथळे आले, पण शिक्षकांच्या सपोर्टमुळे मी शिकू शकले ग्रॅज्युएशनपर्यंत. त्यासाठी मला एक आमच्या एका शेजारच्या दुकानामध्ये कामसुद्धा करावं लागलं होतं. आणि ते काम करत असतानाच नाटकाची आवड निर्माण झाली, कारण माझं शिक्षण रुईया महाविद्यालयातून झालं आहे, त्यामुळे अर्थातच नाटकाचा वारसा आहे त्या महाविद्यालयाला. तर तिथे शिक्षण झाल्यामुळे कलेची आवड निर्माण झाली आणि त्यातूनच एक महाराष्ट्रातील जे नामवंत मूर्तिकार आहेत त्यांचे इंटरव्ह्यूज घेण्याची संधी मिळाली. आणि जेव्हा हे इंटरव्ह्यूज घेत असताना आपसुकच प्रत्येक कारखान्यामध्ये फिरणं आलं, त्यांच्यासोबत राहणं आलं आणि मग त्यातून मूर्तिकामाची आवड निर्माण झाली.
0: बरं,
1: मूर्तिकामाची आवड निर्माण होत असताना आपल्याला काहीच अनुभव नाही, यामुळे आम्ही म्हणजे थोडं बाचकत होतो, मागे राहत होतो. पण एकदा असं झालं की म्हणजे राहावलं नाही, त्यामुळे आम्ही बऱ्याच लोकांना विचारलं की आम्हाला संधी मिळेल का मूर्तिकामामध्ये प्रत्यक्ष काम करण्याची. तर अनुभव नसल्यामुळे बऱ्याच जणांनी आम्हाला नाकारलं, त्यामुळे मग पुन्हा कधी हिंमत झाली नाही की त्यांना विचारण्याची. मग म्हटलं की जे आहे ते आपण कंटिन्यू करू, जितकी सेवा आपल्याला याच्यातून करता येते इंटरव्ह्यूजमधून किंवा अशा कामातून तसं आपण करू. पण नंतर पुढे जाऊन असं झालं की कोविड आला आणि मग कोविड आल्याच्या नंतर जी आपली एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे ती कम्प्लिटली बंद झाली आणि मग त्याच्यानंतर घरातून बाहेर पडणंच शक्य

0: हे तर मग आपण हे इंटरव्ह्यूज कसे करणार किंवा इतर लोकांना भेटणार कसं? मग बरेच प्रश्न निर्माण झाले पोटापाण्याचे. त्यातच असं झालं की एक कॉल आला मला की आम्हाला गणपतीची मूर्ती हवी आहे, तर तुम्ही घडवून देऊ शकता का? तर आवड तर होतीच पण अनुभव नव्हता.
1: बरोबर.
0: तर बरेच मित्र आहेत मूर्तिकार, त्यांनी मदत केली की कसं घडवायची, काय करायचं.

0: त्यांच्या आईला कोरोना झाला आणि त्यांना त्यांच्या पूर्ण फॅमिली क्वारंटाईन झाली ऐन मोमेंटला. त्यामुळे असं झालं की तेव्हा कसं होतं की त्या ज्या मूर्ती होत्या त्या आम्हाला होम डिलिव्हरी करायच्या होत्या.
1: बरोबर.
0: आणि मी ऑर्डर घेतली होती माझ्या मिस्टरांच्या जीवावरती की आम्ही दोघं मिळून ते सगळं करू.
1: बरोबर.
0: पण त्यांना क्वारंटाईन केल्यामुळे मी एकटी पडले होते. असं झालं. आणि मग आता करायचं काय? तर मग एका मित्राला हाताशी घेतलं आणि मग ती जी मातीची मूर्ती होती आता पीओपीची समजू शकतो आपण की डिलिव्हरी करणं एक वेळ आपण सोपं जातं, हाताळणं सोपं जातं, पण मातीची मूर्ती पावसामध्ये एवढ्या लांब डिलिव्हरी करणं म्हणजे खूप जिकरीचं काम होतं.
1: बरोबर.
0: तरी पण आम्ही जवळपास 2-3 कार्टनचे बॉक्स किंवा जे स्टफ असतं आतमध्ये सगळं पॅकिंग करण्यासाठी लागतं ते आम्ही सर्व त्याच्यामध्ये टाकलं. बरेच पॅकिंग केलं आम्ही त्याच्यावरती आणि मग ती सुखरूपपणे आम्ही त्या तीनही मूर्ती डिलिव्हरी केल्यात. आणि अक्षरशः ज्यावेळी ज्या दिवशी आम्हाला डिलिव्हरी करायच्या होत्या त्या दिवशी नेमका इतका मुसळधार पाऊस होता की अक्षरशः समोरचा रस्तासुद्धा दिसत नव्हता. आणि त्या आम्ही बाईकवरती घेऊन म्हणजे एक या मंडीवर आणि एक या मंडीवरती असं आम्ही डिलिव्हरी केल्यात आणि ते मुमेंट अजूनही आठवते.
1: वा छान. पूजाजी, तुमच्याकडून अजून अशा अनेक किस्से आणि अनेक गप्पा आपण मारणारच आहोत. त्याआधी एक सुंदरसं गीत ऐकूया.
0: नक्कीच.

0: महिला मूर्तिकार पूजा प्रथमेश पिंगळे आणि मी आहे आरजे सीमा. तर पूजाजी, खरं तर ना आता मी मुद्दामून ठरवून महिला मूर्तिकार म्हणाले ते यासाठी की मी जेव्हा ही गणपती बघायला गेली आहे किंवा देवी बघायला गेली आहे, तर तेव्हा सुरुवातीचे म्हणजे मला लहानपणापासून जे आठवत आहे की सगळीकडे पुरुष मूर्तिकारांचीच नावं वाचलीत मी. महिला मूर्तिकारांची नावं आता हळूहळू बाहेर येत आहेत, तर ही गोष्ट खूप कौतुकास्पद आहे, खूप छान आहे. आणि तर आता मी प्रश्न हाच विचारेन की मुलगी एक महिला मूर्तिकार म्हणजे जेव्हा तुम्ही हा प्रवास करताय, हा प्रवास कसा वाटतोय तुम्हाला? एक स्त्री म्हणून काही अडचणी येतात का किंवा असं काही लिमिटेशन्स येतात का?
1: नाही, लिमिटेशन्स म्हणजे तशा येत नाहीत किंवा मी तसं येऊ देत नाही तसं बघायला गेलं तर. कारण कसं आहे की आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये बघतो की स्त्री आणि पुरुष हे जोडीने किंवा खांद्याला खांदा लावून काम करतात, तर मग हे क्षेत्र मागे कशाला?
0: वा,
1: तर मग या क्षेत्रात सुद्धा आपण पुढे गेलं पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि दुसरी गोष्ट की जेव्हा आम्ही इंटरव्ह्यूज किंवा असं जे काही करत होतो तेव्हा एक महिला मूर्तिकार म्हणजे चेंबूरचे जे सगळ्यात जुने मूर्तिकार आहेत बाबी बांदेकर म्हणून, त्यांच्या मुली, तर त्यांची मुलाखत घेत असताना मला त्यांचा ऑरा जो आहे ना तो जाणवला बऱ्यापैकी. कारण त्या अजूनही खूप छान मूर्ती बनवतात,
0: वा
1: आखणी करतात. किंवा विजय खातू सरांची मुलगी आहे रेश्मा खातू, म्हणजे त्या सुद्धा मूर्ती घडवतात. तर मग यांना बघूनच एक प्रेरणा मिळते, तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे जाऊ शकतो असं वाटलं आणि मग या क्षेत्रात आले.
0: मस्त. पण तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी सुद्धा उल्लेख केला की तुम्ही मुलाखती घेत होता, तर ते काय होतं? म्हणजे तुमचं स्वतःचं काही चॅनल होतं म्हणून मुलाखती घेत होता की काही प्रकल्प होता कोणता, म्हणजे हे कसं सुरू झालं होतं?
1: महाविद्यालयातून लास्ट इयरला जेव्हा आपण होतो तेव्हा आम्हाला प्रोजेक्ट मिळाला होता की असं मूर्तिकारांच्या मुलाखती घेण्याचा.
0: अच्छा.
1: आणि मग तेव्हा मी फर्स्ट पहिली मुलाखत घेतली होती गिरगावामध्ये, माधुस्कर काका म्हणून आहेत मूर्तिकार आहेत, त्यांची मुलाखत घेतली होती. आणि मग तिथून बिलिये काका आहेत, त्यानंतर एक पवार म्हणून मूर्तिकार आहेत, असे बरेच मूर्तिकार आहेत गिरगावामध्ये, त्यांच्या मुलाखती सुरू केल्या. आणि मग ते सुरू केल्याच्या नंतर एक आवड निर्माण झाली, मग स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलं चिंतामणी कलामंच म्हणून. आणि मग तिथून संपूर्ण महाराष्ट्रातले जे जे मूर्तिकार आहेत, म्हणजे लहान असू दे मोठे असू दे कारखानदार असू देत, प्रत्येकाची मुलाखत घेणं सुरू केलं. आणि मग ते घेत असताना आपसुकच आवड निर्माण झाली की आपल्यामध्ये जर कला आहे तर आपण सुद्धा हे करू शकतो.
0: वा, मुलाखत घेता घेता आता मुलाखत देताय, तर हा क्षण काय आहे?
1: खूप वेगळं वाटतंय मला आज. म्हणजे आता इतकी वर्ष मी मुलाखत घेत होते आणि म्हणजे एक तुम्ही ज्या ठिकाणी बसलाय त्या ठिकाणाहून या ठिकाणी येण्याचा जो हा 7 ते 8 वर्ष लागली मला या फेजला, तर खूप भारी वाटतंय.
0: वा वा, खूप छान. तुम्ही असं सांगितलं की तुमचा साथीदार म्हणजे त्यांचं खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये, तर तो कसा आहे? म्हणजे
1: मुळात आम्ही सगळ्यात पहिलं म्हणायला गेलं तर आम्ही बॅचमेट आहोत.
0: बरं.
1: हो, म्हणजे एकाच वर्गात. आणि नाटकाची सुरुवात सुद्धा एकत्र केली, युट्यूब चॅनलची सुरुवात सुद्धा एकत्र केली. मुळात तसं बघायला गेलं तर मी फार म्हणजे असं बोलकी नव्हते किंवा या इंटरव्ह्यूज घेणं किंवा हे काही हे माझ्या रक्तातच नव्हतं पहिलं. त्याने मला या क्षेत्रात अक्षरशः ढकललंय. म्हणजे त्याने असं जाणीव करून दिली आहे की तुझ्यामध्ये पोटेन्शियल आहे, तू करू शकतेस, तू कर. आणि मग तेव्हापासून जी सुरुवात झाली आहे ती आतापर्यंत थांबलेली नाहीये. म्हणजे मला लेखणी करायला लावणं किंवा मूर्तिकलेमध्ये ढकलणं किंवा इंटरव्ह्यूज घेणं हे सगळं त्याच्यामुळे शक्य आहे.
0: वा, म्हणजे तुमच्या जोडीदाराने केवळ तुम्हाला शाब्दिक आधार नाही दिला, तर त्याने अक्षरशः तुम्हाला म्हणजे श्री गणेशा जो झालाय तुमच्या आयुष्याचा तो त्यांनीच तुम्हाला करून दिलेला आहे. खूप छान. जेव्हा आपण असं बघतो की एक स्त्रीच्या पाठी तिचा जोडीदार असा भक्कमपणे उभा असतो तेव्हा नक्की स्त्रिया ह्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उंची गाठत असतात आणि तुम्ही त्या गाठताय. पूजाजी, मी तुमच्याशी या अजून आपण थोड्याशा गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी एक छोटंसं गाणं ऐकूया.
1: नक्की.

0: अरे या E20 घेऊन काय कन्फ्युजन आहे?
1: मला तर फुल कॉन्फिडन्स आहे. तज्ञांनी टेस्ट केल्यावर कोणत्याही इंजिनची झीज आढळली नाही. E20 मुळे इंजिन लॉकिंग कमी होतं आणि हाय ऑक्टेन मुळे पिकअपही अमेझिंग मिळतो.
0: मग तर नो कन्फ्युजन, ओनली कॉन्फिडन्स.
1: भारत सरकारचा उपक्रम तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित.
2: कॉस्मो आनंदोत्सव डिपॉझिट स्कीम.
3: मुदत, व्याजदर आणि व्याजाचे पर्याय आपल्या गरजेनुसार निवडा.
2: मासिक व्याजासाठी 445 दिवस, तिमाही व्याजासाठी 446 दिवस, एकत्रित व्याजासाठी 447 दिवस.
3: ठेवींच्या मुदतीनुसार व्याजदर 7.05% पासून 7.30%
2: योजना मर्यादित कालावधी करिता.
3: कॉस्मो आनंदोत्सव डिपॉझिट स्कीम. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेशी आजच संपर्क साधा.
2: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: भावा, दररोज 6 ते 7 कोटी वाहनात इंधन भरलं जातं. देशात 23 कोटीहून अधिक गाड्या 2.5 वर्षांपासून E20 वर चालत आहे.
4: सगळं तर एकदम व्यवस्थित चाललंय.
1: तेच तर, काही समस्या असती तर आतापर्यंत समोर आली असती. अफवांवर नाही, तथ्यांवर विश्वास ठेवा.
0: भारत सरकारचा उपक्रम तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ.

0: पूजा जी, माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही जी मूर्ती बनवता, मग ती बाप्पाची असू दे किंवा देवीची असू दे, तर त्यासाठी माती कोणती वापरता? आणि अजून एक असं की मातीच्या आणि पीओपीच्या मूर्तीमध्ये काय फरक असतो?
1: तसं बघायला गेलं तर आता आपण शाडू मातीच्या आणि पीओपीच्या दोन्ही मूर्ती बनवतो.
0: बरं.
1: म्हणजे जशी ग्राहकांची मागणी आहे तशा प्रकारे आपण पुरवठा करतो. शाडूची माती तसं बघायला गेलं तर पाण्यात विरघळते, म्हणजे पटकन विरघळते. आणि पीओपी तसं बघायला गेलं तर थोडा वेळ लागतो, अदरवाईज नाहीच म्हटलं तरी चालेल. त्यामुळे आता बीएमसीचे जे प्रोजेक्ट आलेत की रियूज करण्यासाठी, जे सक्सेसफुल झालेले आहेत त्याच्यावरती ते काम करतायत बऱ्यापैकी.
0: बरोबर.
1: तर मला असं वाटतं की हे दोन्हीही जसं आपण बघायला गेलं तर पर्यावरणपूरक, म्हणजे हा खूप जागतिक लेवलचा मुद्दा आहे, तर त्याच्याऐवजी म्हणजे न बोललेलंच बरं आहे याच्यामध्ये. कारण हे हा खूप कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे तसं बघायला गेलं तर. पण कसं आहे की ग्राहकांची जी मागणी आहे शाडूची आणि पीओपीची दोन्ही असते, आणि शाडूची जी मूर्ती आहे तर ती आपण जेव्हा घरी आणतो ते आणताना किंवा नेताना बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. म्हणजे स्पेशली त्याला पाणीही लागतं का म्हणे, किंवा त्याला अतिउष्णता सुद्धा लागतं का म्हणे, किंवा तडे जाऊ शकतात त्याच्या मूर्तीला, तर बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आणि पीओपीची जी मूर्ती असते ती सुद्धा डेलिकेट असते, नाही अशातली गोष्ट नाही आहे, फक्त ती एवढी थोडी रफ टफ असते. जर आपण तसं बघायला गेलं तर शाडूच्या मूर्ती आणि पीओपीच्या मूर्ती दोन्हींची मागणी तेवढीच आहे जर बघायला गेलं तर. आणि समजा जर आपण फक्त शाडूच्या मातीच्या मूर्त्या जर बघायला गेलो तर जितकी मागणी ग्राहकांची आहे तितक्या मूर्त्यांचा पुरवठा आपण शाडूचा करू शकत नाही. जसं कारण पीओपी हा पटकन बनतात पीओपीच्या मूर्त्या जितक्या शाडूच्या आपण बनवू शकत नाही, आणि त्याच्यामुळे दोन्हीही तितक्याच गरजेचे आहेत.
0: बरोबर. आणि आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही पहिली ऑर्डर जी होती ती तीन मूर्त्यांची होती आणि तो पावसातला तो प्रसंग आणि तुम्ही भर पावसात ते मूर्त्या पोहोचवल्या. खरं तर मला हे खरंच ऐकून आश्चर्य वाटलं की तुम्ही कुठलंही प्रशिक्षण घेतलं नाहीये ना यासाठी, तुम्हाला केवळ तुम्ही बघून बघून ही कला आत्मसात केली.
1: हो.
0: आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे तुमच्या घरातही कलेचा वारसा नाही. बरोबर. म्हणजे या कलेचा नाही, केवळ तुमच्यातला एक कलाकार तुमच्या जोडीदाराने तो त्याला थोडस आपण म्हणू शकतो की चावी दिली की आता नाही नाही, म्हणजे तू तुझ्यातले कलागुण ओळख आणि केवळ बघून तुम्ही मूर्ती घडवता. तर जेव्हा तुम्ही पहिली मूर्ती घडवली तो अनुभव काय होता? म्हणजे प्रवासाचा अनुभव आम्हाला कळाला, मात्र पहिली मूर्ती घडवताना काय भावना होत्या? आणि
1: पहिली मूर्ती घडवताना डोक्यात हेच होतं की आपण जे पण घडवू ते समोरच्याला मुळात आवडलं पाहिजे. त्याच्यामुळे पहिली मी सगळ्यात पहिली जी मूर्ती बनवली ती मी साचेबद्ध बनवली होती. पण साचेबद्ध बनवताना सुद्धा त्याला एक बऱ्याच टेक्निक असतात की जेव्हा आपण साच्यामध्ये माती दाबकाम करतो किंवा मूर्त्या घडवतो त्याच्यामध्ये, तर त्या राईट मॅनरमध्ये आल्या पाहिजेत, किंवा त्याचा मग शेप जसा आपल्याला पाहिजे, म्हणजे साच्यामध्ये जसा शेप आहे तसा येत नाही, मग त्याला सुद्धा बऱ्याच टेक्निक असतात. मग ते आम्ही बघून म्हणजे किंवा एक नॉलेज घेऊन फोनवरती की कसं करायचं, काय करायचं, दाबकाम कसं करायचं, माती कशी मळायची किंवा काय, हे म्हणजे प्रत्यक्षपणे आम्ही कधी प्रशिक्षण नाही घेतलं.
0: पण आम्ही प्रमाण कसं कळलं होतं तुम्हाला?
1: प्रमाण म्हणजे मला त्यांनी सांगितलं की हे म्हणजे जसं आपण पीठ मळतो, बरोबर, पीठ मळताना कणकेचा गोळा जसा बनवायचा असतो की प्रमाणात पाणी घ्यायचं, प्रमाणात की एवढ्या एवढ्या थिकनेसचा तो झालाच पाहिजे.
0: बरोबर.
1: मग तशा टाईपचं आम्ही म्हणजे चुकलं सुद्धा बऱ्याचदा, असं नाही की पहिल्यांदाच केलं आणि परफेक्ट झालं अशातली गोष्ट नाही, तर चुकलं सुद्धा त्यावेळी बऱ्याचदा. पण नंतर नंतर एक मातीच्या गोळ्याचा असं अंदाज आला की इतकी ओली पाहिजे माती तर आपण त्याला शेप देऊ शकतो, तर तेव्हाच आपण व्यवस्थित आणि एवढ्या एवढ्या याच्यामध्ये ती सुकली पाहिजे, तिला उन्हात ठेवलं पाहिजे, मगच तो साचा आपण ओपन करू शकतो, त्याच्यानंतर आपण त्याचं घासकाम करू शकतो, मग त्याला रंग देऊ शकतो. अशा म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात की त्याला फिनिशिंग देणं असतं, किंवा साच्यातून काढल्यानंतर बऱ्याच ठिकाणी त्याला खड्डे खड्डे राहिलेले असतात, ते फिनिश करणं झालं, घासकाम करणं झालं, अशा बऱ्याच गोष्टी.
0: म्हणूनच एवढ्या लवकर मूर्ती बनवायला सुरुवात होते का? कारण की त्याला ऊन महत्वाचं आहे.
1: ऊन महत्वाचं. शाडूच्या मूर्ती ह्या पावसामध्ये बनत नाहीत, त्यामुळे त्या आधीच बनवायला सुरुवात करावी लागते आपल्याला. कारण आणि जे आपल्याला पावसामध्ये जर आपल्याला

0: करायचं असेल तर मग थोडा प्रॉब्लेम होतो. मग
1: कागदी
0: मूर्ती असू देत किंवा शाडूच्या, ह्या आपल्याला ऑफ सीझनच बनवाव्या लागतात.
1: बरोबर. मग आतापर्यंतचा आकडा काय आहे तुमचा 3 मूर्तींपासून सुरू झालेला?
0: आज 3 मूर्त्यांपासून त्याच 8 वर्षामध्ये आम्ही जवळपास 1500 मूर्त्यांपर्यंत पोहोचलो आहे.
1: वा,
0: आणि खूप अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा. म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत फार कमी होतं, पण यावर्षी कसं झालं की आम्ही काही मूर्त्या एक्सपोर्ट केल्यात आउट ऑफ इंडिया, त्याच्यामुळे तो आकडा एवढा पोहोचले.
1: वा, आउट ऑफ इंडिया?
0: हो.
1: वा वा, म्हणजे परदेशातही तुमचा तुम्ही पोहोचवलेले आहेत मूर्त्या. पण मग त्या तो प्रवास काय होता, म्हणजे ती प्रोसिजर कशी होती?
0: परदेशामधली प्रोसिजर अशी आहे की एक माझ्या ओळखीचे गृहस्थ आहेत, तर त्यांना काही मूर्त्या हव्या होत्या. तर आमचं शाडू माती बनवण्यामध्ये आम्ही डिसेंबरपासून सुरुवात करतो. तर त्यांनी मला विचारलं की एवढ्या एवढ्या मूर्त्या हव्या आहेत.
1: तर किती मूर्त्या पाठवल्या तिकडे?
0: आम्ही जवळपास 700 मूर्त्या पाठवल्या.
1: 700 मूर्त्या? बापरे.
0: तर म्हणजे बाहेर जेव्हा आपण मूर्त्या पाठवतो त्या खूप लहान असतात, म्हणजे एक 12 इंच, 15 इंच, 18 इंच अशा असतात. पण त्यांचं मागणी खूप असते तिकडे.
1: हा,
0: मग त्याच्यामुळे आम्ही डिसेंबरपासूनच सुरुवात करतो मूर्त्या घडवायला, आणि मग त्या फेब्रुवारी पर्यंत वगैरे अशा पाठवाव्या लागतात आपल्याला. मग तेव्हा त्या जाऊन एक महिन्यानी त्यांच्या इथे पोहोचतात.
1: असे. वा वा वा. आणि मग तिकडे पोहोचल्यानंतर कधी म्हणजे कोणाच्या तरी घरच्या तुमच्या मूर्त्या ज्यांच्या घरी पोहोचलेल्या आहेत त्यांनी कधी असं पाठवलंय का तुम्हाला फोटो वगैरे, किंवा एखादा काही आठवण आहे का की वा हा किस्सा लक्षात राहिला?
0: नाही, तिकडची अशी काही आठवण नाही.
1: पण
0: इथे इथे बरेचसे कस्टमर आहेत आपल्या इथे, म्हणजे आपल्या भारतामध्ये फार मध्य प्रदेश, सुरत, दिल्ली इथून कस्टमर स्वतः येऊन मूर्त्या घेऊन जातात माझ्याकडून. म्हणजे जवळपास 7 वर्ष झाली की रेग्युलर कस्टमर आहेत. असं नाही की यावर्षी घेतलं पुढच्या वर्षी नाही घेतलं, असं नाही. रेग्युलर कस्टमर आहेत आणि दरवर्षी येऊन घेऊन जातात मूर्त्या. त्यामुळे म्हणजे असं आहे की आपलं काम आपण जे देतो त्यामुळे कस्टमर हा रिटर्न म्हणजे आपल्याकडेच येतो, आणि ते काम त्या लेवलचं ठेवणं आपल्याला गरजेचं आहे.
1: अगदीच अगदीच. कामाचा दर्जा चांगला असेल तर निश्चितच आपल्याकडे ग्राहक दरवेळी येणार. पण पूजाची दरवर्षी ना गणपतीच्या मूर्तीमध्ये नवीन नवीन संकल्पना आणि बदल पाहायला मिळतात, तर तुम्ही करता का असे नवीन वेगवेगळे बदल, आणि तुमचे ग्राहक स्वीकारतात का, की त्यांच्याच मागण्या असतात की यावेळेस आम्हाला अशी मूर्ती हवी?
0: नाही, म्हणजे कसं अर्धी त्यांची मागणीसुद्धा असते अर्ध्या ग्राहकांची, पण अर्धे जे आता जे रेग्युलर कस्टमर आहेत ना आमचे, म्हणजे 4 ते 5 वर्ष आमच्याकडूनच घेतात, ते आमच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवतात की पूजाताई आहे, तुम्ही करा, आम्ही मूर्ती घेऊन जाऊ. म्हणजे ते येऊन फक्त मूर्ती सांगतात की अशी अशी आहे, अशी अशी हवी आहे, आणि मग ती केल्याच्या नंतर ते डायरेक्टली न्यायलाच येतात. म्हणजे त्यांचा इतका विश्वास बसला आतापर्यंत की तुम्ही कराल ते बेस्टच असेल. म्हणजे त्याच्यामुळे ते कधीही असं एकदम आंधळा विश्वास.
1: पण तो तुम्ही सार्थकी लावताय ठेवला असलं तरी, आणि ही सुद्धा कौतुकाची गोष्ट आहे. तुम्ही सांगितलं की तुमचा साथीदार तर तुमच्या बरोबर आहेच भक्कमपणे, मात्र तुमच्या घरातले कुटुंबातले इतर सदस्य त्यांचं काय म्हणणं आहे, म्हणजे माहेर सासर दोन्हीकडचे?
0: तसं बघायला गेलं तर जेव्हा स्टार्ट केलेला आम्ही कोविडमध्ये तेव्हा आमच्या सोबत कोणीच नव्हतं, आम्ही दोघंच होतो.
1: बरं.
0: कारण कसं असतं की जेव्हा नवीन काही आपण करतो किंवा आपली मुलं करतात, जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत कोणी विश्वास ठेवत नाही की मुलं काहीतरी करतायत ना, करू देत. बरोबर. मग जेव्हा आपला व्यवसाय, म्हणजे जेव्हा आम्ही कारखाना स्वतःचा सुरू केला, जेव्हा आम्ही 2 वर्ष कोविडमध्ये घरातूनच हे केलं होतं, मूर्त्या घडवल्या होत्या, पण जेव्हा आम्ही स्वतःचा कारखाना सुरू केला त्यानंतर माझ्या फॅमिलीने खूप सपोर्ट केला. की म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये मी, माझे पप्पा आणि माझे भाऊ असे आम्ही होतो, त्यामुळे घरची कामं तर करून जाणं भाग होतं, पण असं असतं की माझ्या वडिलांनी आणि माझ्या भावांनी ते सगळं सांभाळलं, त्याच्यामुळे मी कारखाना करू शकले. आणि आता लग्नानंतर सुद्धा माझ्या सासूबाई खंबीरपणे हे सगळं सांभाळतात, त्याच्यामुळे म्हणजे कसं की रात्रंदिवस आम्ही कारखान्यात काम करू शकतो.
1: वा. पण मग हा कारखाना तुम्ही जागा शोधून स्वतःचा घेतलात, म्हणजे हे कसं तुम्ही केलं?
0: पूर्वी जेव्हा लालबागला कारखाना होता आमचा 4-5 वर्ष, तेव्हा आम्ही भाड्याने जागा घ्यायचो. आणि मग लग्न झाल्यानंतर जेव्हा आम्ही प्रभादेवीमध्ये राहायला आले आत्ता, तर तेव्हा आम्ही बीएमसीकडून जागा घेतली आणि मग त्या जागेत आम्ही मूर्त्या घडवतो.
1: मग म्हणजे हा किती महिने कारखाना तुमचा चालू असतो, म्हणजे काम आणि किती महिने बंद असं काही असतं का?
0: हो, बीएमसी जी जागा देते आपल्याला ती एक लिमिटेड काळासाठी असते, म्हणजे 2 ते 3 अडीच महिने जास्तीत जास्त. पण जर नवरात्र करत असतो तर 3 महिन्यासाठी असते जागा.

0: मग त्याच्यामध्ये कसं असतं की आपण एवढ्या मूर्त्यांचा पुरवठा करणं शक्यच नाही. मग आम्ही एक आमचं गोडाऊन आहे, एक पेणमध्ये सुद्धा आहे आणि एक अभिदनगरमध्ये सुद्धा आहे. मग तिथे वर्षभर काम चालू असतं, पण मग ते सगळ्याच प्रकारचं काम चालू असतं. म्हणजे ते गणपती मूर्तींचं सुद्धा असतं, देवीच्या मूर्तींचं सुद्धा असतं, मार्गशीर्ष महिन्याचं सुद्धा असतं, माघीच्या गणपतींचं सुद्धा असतं असं. मग आपण एक जागा घेतल्यामुळे असं होतं की आपण सगळंच करू शकतो. त्याच्यामुळे मग आपलं जे भाद्रपदचं काम आहे ते सुद्धा डिसेंबर पासूनच सुरू होतं असे. मग ते आपल्याला तेवढा वाव मिळतो की विचार करण्यासाठी की काय नवीन करू शकतो, म्हणजे कुठल्या आयडियाज नवीन आपण एक्सप्लोअर करू शकतो. मग ते सगळं आम्ही डिसेंबर पासून सुरुवात करतो.
1: वा वा. आणि बघता बघता वेळ 3:43 कधी झालेली आहे कळलं नाहीये, पण आपल्याकडे अजून थोडा वेळ आहे आणि आपल्या गप्पा काही इथे संपलेल्या नाहीये. तर एक छोटस गीत ऐकूया आणि पुन्हा आपल्या गप्पांकडे बघूयात.

0: इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: माझ्या बाईकची नॉकिंग कमी झाली आहे.
2: माझ्या कार मधून आता आधीपेक्षा कमी प्रदूषण होतं.
3: माझं स्कूटर काय मस्त पिकअप देते.
4: गाडी कोणतीही असो, पेट्रोल E20 असेल तर नॉकिंग कमी होतं, प्रदूषण 40% घटते आणि हाय ऑक्टेन मुळे अमेझिंग पिकअप मिळतो. तुमची गाडी E20 साठी 100% सुयोग्य आहे. भारत सरकारचा उपक्रम, तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ जारी.
5: पूजाची स्वतःच्या कलेच्या जोरावर व्यवसाय उभा करू इच्छिणाऱ्यांना, पण आर्थिक अडचणींमुळे किंवा आत्मविश्वासाच्या अभावामुळे मागे राहणाऱ्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल?
6: मी त्यांना एवढाच संदेश देईन की तुमच्यामध्ये जर जिद्द असेल आणि तुमच्यामध्ये जर टॅलेंट असेल ना, तर तुम्ही जगही जिंकू शकता.
5: वा.
6: कारण फक्त एक आत्मविश्वास असणं किंवा भांडवल कमी असणं ह्या गोष्टी मॅटरच करत

0: नाहीत मुळात, कारण एखादी गोष्ट सुरू करण्यासाठी भांडवल गरजेचं नसतं मला असं म्हणताय. म्हणजे मला असं वाटतं की आपण एखादी गोष्ट जर सुरू करायची असेल तर जिद्द पाहिजे, त्यानंतर ते आयडियाज पाहिजेत की तुम्हाला काय करायचं आहे, नेमकं काय करायचं आहे. कारण तुमच्याकडे जे टॅलेंट आहे ना तेच तेच तुम्ही वापरून तुमचा व्यवसाय उभा करू शकता. अदरवाईज म्हणजे समजा जर तुम्हाला एखादं हॉटेल काढायचं आहे तर तुम्हाला शेफ असणं गरजेचं आहे, ना की दुसऱ्याच्या जीवावर तुम्ही एखादा व्यवसाय उभा करू शकता असं काहीच नाहीये. तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे त्याच्यावरतीच व्यवसाय उभा करायचा असतो आणि भांडवल कसंही उभं राहू शकतं, फक्त जिद्द पाहिजे.
1: वा खूप छान. पण मला, मी मगाशी पण तुम्हाला विचारलं होतं की काही लिमिटेशन्स येतात का, पण जर समजा एखाद्या महिलेला जर शिकायचं असेल, याचं प्रशिक्षण घ्यायचं असेल, तर यासाठी काही कोर्सेस माहिती आहेत का तुम्हाला, किंवा तुम्ही स्वतः प्रशिक्षण देता का?
0: नाही, आपण प्रशिक्षण देत नाही.
1: बरं,
0: मुळात मला असं वाटतं की जर तुम्हाला मूर्तिकाम शिकायचं आहे तर आपल्याकडे जे जे स्कूल ऑफ आर्ट्स आहे, बरेचसे रहिजा कॉलेज आहे, तर असे बरेचसे कॉलेजेस आहेत जे आपल्याला प्रशिक्षण देतात. त्यानंतर असे बरेचसे मूर्तिकार आहेत जे प्रायव्हेट ट्युशन्स घेतात त्यांच्याकडे मूर्तिकलेचे, तर तुम्ही त्यांच्याकडे सुद्धा शिकू शकता. पण जर इतर काही असेल छोटी मोठी पण गायडन्स हवं असेल व्यवसाय उभा करण्यासाठी किंवा काय, तर मी नक्कीच मदत करू शकते.
1: वा, आणि तुमचं प्रभादेवीमध्ये हे कुठे आहे आपला कारखाना, जर भेट द्यायची असेल आमच्या श्रोत्यांना किंवा इतर कोणाला? तर
0: प्रभादेवीमध्ये जर आपण बघायला गेलं तर तो फक्त सीझन पुरताच असतो आपला कारखाना. जर तुम्हाला वर्षभरामध्ये कधीही भेट द्यायची झाली तर अभ्युदयनगरमध्ये मिलन इंडस्ट्री म्हणून एक इंडस्ट्रियल एरिया आहे, तर तिथे तुम्ही येऊ शकता. तिकडे चिंतामणी कला केंद्र म्हणून आपलं वर्कशॉप आहे, तर ते वर्षभर चालू असतं. आणि जर प्रभादेवीमध्ये सीझनल जर यायचं झालं तर सेंचुरी बाजार आहे प्रभादेवीला, तिथे येऊ शकता तुम्ही.
1: अच्छा, आणि जेव्हा आपण एखाद्या मंडपात एंट्री करतो, आता गणेश उत्सव असतो किंवा आता नवरात्री आहे, तो बऱ्याचदा ना आतमध्ये गेल्यावर आपली सगळ्यात आधी नजर खेळते ती डोळ्यांवर.
0: बरोबर,
1: मग ते बाप्पाचे डोळे असू द्या किंवा देवीचे डोळे असू द्या. तुम्हाला याविषयी काय वाटतं, म्हणजे तुमच्याकडून असे सुंदर डोळे घडतात का? म्हणजे असे कॉम्प्लिमेंट्स तुम्हाला कधी आलेत का की वा ताई, डोळे बघूनच असं वाटलं की बाप्पा माझ्याकडे बघतोय?
0: नेहमीच. म्हणजे आपलं जे महाराष्ट्रीयन आपण जे लोक आहोत ते इतर असं जो पापड पसारा असतो किंवा जे देवावरती जी झगमगाट करतात त्याच्याकडे कधी सोडला जात नाही.
1: अगदी बरोबर,
0: चेहऱ्यावरचे सात्विक भाव
1: हो,
0: त्यानंतर डोळ्यातले भाव, हे दोनच ते लोक बघतात. आणि जर डोळ्यातूनच जर गणपती भावला तरच ते लोक घेतात, अदरवाईज नाही. त्यामुळे आमचं सगळ्यात मेन काम जे असतं ते डोळ्यांवरतीच असतं. दुसरी गोष्ट, जे आपले विशालदादा शिंदे आहेत, तर त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे ती आम्ही बऱ्याच वेळेला आम्ही आत्मसात करतो की ते कसं काम करतात किंवा काय करतात. मग हे हळूहळू आम्ही, भलेही आम्ही त्यांच्याकडे शिकत नाही, पण एक जसं म्हणतात ना की द्रोणाचार्यांकडून जसं ते शिकलं होतं तसं आम्ही फोटोज बघून की कसं काम केलंय, काय केलंय. बरेच मोठे मोठे मूर्तिकार आहेत तर त्यांनी कसं काम केलंय हे आम्ही फोटोतून व्हिडिओतून बघून बघून शिकतो आणि ते आम्ही अप्लाय करतो.
1: वा, पण मग पूजाजी, आता एवढी वर्ष झाली तुम्ही गणपती बाप्पा घडवताय, देवी घडवताय, असा एखादा दैवी अनुभव कधी आला का घडवताना? खूप वेळा येतात असं की
0: अनुभव खूप आले, पण एक किस्सा मला असं सांगावं असं वाटतो. प्रश्न तुमचा थोडा वेगळा, मी सांगेन थोडस वेगळं, पण दैवी अनुभवच आहे.
1: बरं, नक्की.
0: यावर्षी असं झालं की आमचा जो कारखाना आहे त्याच्यावरती खूप मोठं संकट आलं होतं. म्हणजे इन डीप मी एक्सप्लेन नाही करणार, पण बरंच मोठं संकट आलं होतं आपल्या कारखान्यावरती. की त्या सिच्युएशनमधून मी, माझे मिस्टर, आम्ही बाहेर येणं शक्यच नव्हतं.
1: बरं,
0: आणि म्हणजे असं होय, सॉरी, त्या सिच्युएशनमधून आज आम्ही 2 महिन्यामध्ये सक्सेसफुली बाहेर आलोय. म्हणजे ती जी मुमेंट होती ना, तर ती अक्षरशः इतकी वाईट होती की आम्ही त्याच्यातून पूर्ण कोलॅप्स झालो होतो. आम्ही पुन्हा उभंच राहू शकत नाही,
1: अशी शून्य
0: आम्ही पुन्हा शून्य झालो. 2 महिन्यापूर्वी आम्ही पूर्ण शून्य झालो होतो आणि आत्ताची अशी सिच्युएशन आहे की आमच्यामध्ये पुन्हा ती देवाने उभारी दिली आहे, ती पुन्हा जिद्द दिली आहे लढण्याची की तुम्ही लढा. आणि फक्त एवढंच आहे की जसं असं म्हणतात ना की तुम्ही यशस्वी झाला तरच देव तुमच्या पाठीशी असतो, असं काही नसतं. जर तुम्ही शून्यातून सुद्धा पुन्हा उभा राहत आहे किंवा तुम्हाला जर

0: पडत्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला जी लढण्याचं जे बळ आहे तर म्हणजे तुमच्या पाठी दैवी शक्ती आहे. आणि असं मला वाटतं की तुम्हाला जी पडू देत नाही ना ती तुमचं ते तुमचं पाठबळ आहे, ते तुमचा देव आहे आणि तो नेहमी आपल्यासोबत असतो.
1: वा, खूप मोठी गोष्ट सांगितली पूजाजी तुम्ही आणि तुमच्या डोळ्यातले भाव आता मला ते सांगतायत. आणि एक छोटीशी विश्रांती घेऊयात आणि पुन्हा आपल्या गप्पांकडे आपण बघूयात.
2: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
3: अहो, पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
2: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवं आकाश गाठतय,
3: कुणी समाजासाठी झटतय तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
2: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
3: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
2: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
3: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
2: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
3: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
2: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.

0: सप्तरंगी सात कार्यक्रम सुरू आहे आणि आपल्या सोबत आहेत मूर्तिकार पूजा प्रथमेश पिंगळे आणि मी आहे आपल्यासोबत आरजे सीमा. तर पूजा जी, तुम्ही या किस्स्याविषयी सांगत होता तर थोडंसं पुढे अजून ऐकायला आवडेल आम्हाला.
1: नक्कीच. आता यावर्षी जसं आपण म्हणालो की आम्ही शून्यातून पुन्हा उभं राहिलो, त्यानंतर असं झालं की आम्हाला एक आमच्या म्हणजे आमच्याच मंडळाची ओळखीच्या मंडळाची देवी आहे, तर ती बनवण्याची आम्हाला संधी मिळाली. आणि असं असतं की जेव्हा एखादा कस्टमर आपल्याला फ्री हँड देतो की तुम्ही करा, तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा, फक्त मूर्ती सुंदर झाली पाहिजे,
0: बरोबर,
1: असं जेव्हा तो बोलतो, तर ते आम्ही ना अक्षरशः जीव ओतून त्या मूर्तीवरती ह्यावर्षी आम्ही काम केलं. जवळपास एक 10 दिवस ती मूर्ती घडवण्यामध्ये आमचा हातभार होता आणि ती मूर्ती इतकी सुंदर झाली देवीची की अक्षरशः संपूर्ण प्रभादेवीमध्ये ती गाजली. जेके ची माऊली म्हणून आहे जेके स्पोर्ट्स क्लब, त्यांचं यावर्षी 50वं वर्ष होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी ही जी जबाबदारी होती ती आम्हाला दिली. आणि आम्हाला असं वाटतं की आत्तापर्यंत 8 वर्षातलं आमचं झालेलं सर्वोत्तम काम आहे म्हणजे ती देवी, असं आम्हाला वाटतं.
0: क्या बात आहे पूजाजी, खूप छान. आणि जसं तुमचा सुंदर हसरा चेहरा आहे तसंच तुम्ही मूर्ती सुद्धा घडवली असेल यात मला तरी शंका वाटत नाहीये. आणि पूजाजी, बघता बघता 3:55 झालेली आहेत. वेळ आपल्याला सांगत आहे की आत्ता ह्या गप्पांना विराम देण्याचा आपला क्षण जवळ येतोय. मात्र तुमचं काम हे काही थांबणार नाही आणि ते थांबूही नये. पण मला एक जाता जाता तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे आता बाप्पाची मूर्ती घडवताना, देवीची मूर्ती घडवताना तुम्ही स्वतःच्या आयुष्याला एक नवा आकार दिलाय, पण आता इथून पुढे तुमचे अजून काय ध्येय आहेत, म्हणजे काय ठरवलंय तुम्ही?
1: तसं बघायला गेलं तर आपला जो उत्सव आहे, गणेश उत्सव म्हणा, नवरात्रोत्सव म्हणा, तर आम्हाला हा संपूर्ण जगामध्ये पसरवायचा आहे. म्हणजे चिंतामणी कला केंद्र हे जे नाव आहे हे संपूर्ण भारतात तर आहे, आता एक दुबईमध्ये आपलं त्याचं पदार्पण झालंय, पण संपूर्ण जगामध्ये आम्हाला ते पोहोचवायचं आहे हा आमचा मानस आहे. मग ते भले ही एक मूर्ती असू दे किंवा बऱ्याच मूर्त्या असू देत, पण ते पोहोचवायचंय.
0: आणि स्त्रियांनी या क्षेत्रात किती यावं, त्यांच्यासाठी हे किती चांगलं क्षेत्र आहे किंवा याच्यात त्यांना काही संधी आहेत का, हे तुम्हाला काय वाटतं?
1: बऱ्याच संधी आहेत, म्हणजे फक्त मूर्ती घडवणं नाही तर मूर्तीला रंग देणं, म्हणजे एक मूर्ती जरी घडवताना आपल्याला ती शून्यापासून म्हणजे ए पासून झेड पर्यंत बरीच कामं असतात त्याच्यामध्ये.
0: मग
1: फक्त मातीकाम नाही तर त्याचं रंगकाम असतं, त्याला सजवणं असतं, त्याचे दागिने करणं असतं, बरीचशी कामं असतात. तर ज्यांना जे जे आवड आहे ते तुम्ही करू शकता.
0: त्याचा योग्य मोबदला मिळतो का?
1: मिळतो,
0: कामामध्ये आहे.
1: हो, मिळतो.
0: वा वा, म्हणजे तुम्ही जर का तुमचं एक एम्पायर उभं केलं तर तुम्ही सुद्धा बऱ्याच स्त्रियांना उद्योग देऊ शकता, नाही का? त्यांना सुद्धा सक्षम बनवू शकता. तर पूजाजी, खूप खूप आभार. आज आपण FM रेनबो आपल्या आकाशवाणीत तुम्ही आलात आणि स्टुडिओत इतकं सुंदर मार्गदर्शन केलं, तुमचे अनुभव आम्हाला सांगितलेत. आणि सर्व आमच्या रसिक श्रोत्यांतर्फे मी RJ सीमा निकम शिरोडकर आपले खूप खूप आभार मानते.

0: आणि तुमच्या हातून अशीच बाप्पाची सेवा घडू द्या, छान छान मूर्त्या घडू द्यात. आणि तुमचं जे स्वप्न आहे की तुम्हाला या मूर्त्या जगभरात तुमचं नाव तुम्हाला करायचं आहे ते होऊ द्यात. या शुभेच्छांसह मी आता इथे थांबते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तर श्रोते हो, आत्ताच आपण मुलाखत ऐकली मूर्तिकार पूजा प्रथमेश पिंगळे यांची, आणि खूपच सुंदर शब्दात त्यांनी आपल्याला त्यांचा प्रवास सांगितला. तर आपल्यासुद्धा ज्या महिला श्रोते ऐकत असतील किंवा जे आपले पुरुष श्रोते ऐकत असतील की आज पूजा यांच्या पाठी प्रथमेश होते म्हणून पूजा प्रथमेश पिंगळे मूर्तिकार होऊ शकल्या, तर आपल्या घरातले सुद्धा जे जोडीदार आहेत, साथीदार आहेत, एकमेकांना अशी साथ देऊन नक्कीच यश गाठू शकतात हे आपल्याला कळतंय. आणि श्रोते हो, आता 3:58 झालेली आहेत. मी सप्तरंगी 7 या कार्यक्रमात इथेच थांबतीये. ठीक 3:58 थोड्याच वेळात आपण ठळक बातम्या ऐकणार आहात आणि 4 सांजेच्या पारी या कार्यक्रमात आपली पुन्हा भेट होणारच आहे. तेव्हा ऐकत रहा FM रेनबो.

ठळक बातम्या. राज्य शासनानं आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून आता एकूण 305 तालुक्यांमध्ये 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार आहेत. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे असा आरोप आज काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी आणि कर्ज वसुलीच्या नावाखाली सुरू असलेला त्रास थांबवावा अशी मागणी त्यांनी केली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हैदराबाद इथं होणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर संध्याकाळी 7 सामना सुरू होईल. या मालिकेत 2 सामने जिंकून भारताने आघाडी घेतली आहे. दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयानं आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली तर अजिंक्य शिंदे यांची जात मुचलक्यावर सुटका केली. आंदोलन स्थळ म्हणून जंतर मंतरचा दर्जा काढून घेतल्यानंतरही हे सर्व जण तिथं जाण्याचा प्रयत्न करत होते म्हणून त्यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: श्रोतेहो नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर कार्यक्रम सुरू झालेला आहे सांजेच्या पारी. आणि आपल्या सगळ्यांचं सांजेच्या पारी या कार्यक्रमात स्वागत करते मी आर जे सीमा निकम शिरोडकर.

0: आपला दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आनंद घेत राहा.
1: तर श्रोते हो, मागे एकदा आपली बुधवारची भेट झाली होती तेव्हा आपण मालाडचं नटराज मार्केट याविषयी जाणून घेतलं होतं. तुमच्या लक्षात असेलच, काय मग तिथे जाऊन खरेदी वगैरे करून आलात की नाही तुम्ही? हां, आला असाल तर सांगा मग काय वगैरे तिथून तुम्ही शॉपिंग केली की नाही, कसं वाटलं मार्केट. आता आजही आपण अशीच माहिती ऐकणार आहोत, मात्र ती मार्केटबद्दल नाही आहे. मग नेमकी कशाबद्दल आहे ते मी सांगणारच आहे तुम्हाला. म्हणजे आता जी माहिती मी सांगणार आहे ना, ती मुंबईतल्या एका ठिकाणी असलेल्या मंदिराची आहे. अर्थात आता नवरात्र आहे सुरू, त्यामुळे आपण छान मंदिरांविषयीसुद्धा माहिती गोळा करू शकतो. आता कसं आहे, मुंबई म्हटलं की नेहमीप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर काय येतं? उंच इमारती, लोकल ट्रेनची धावपळ, समुद्राच्या लाटा आणि काहीही झालं तरी न थांबणारं आपलं हे मुंबई शहर. पण मंडळी, या धावत्या मुंबईच्या हृदयात काही अशी श्रद्धास्थानं आहेत ना, जिथं गेल्यावरनं मन आपोआप शांत होतं. काही क्षण स्वतःसाठी घालवावेसेच वाटतात आणि मातेच्या चरणी नतमस्तक व्हावंसं वाटतं. तुम्हालाही वाटतं का कधी असं? नाही. आणि काही मंदिरंच इतकी शांत असतात, इतकी सकारात्मक ऊर्जेने भरलेली असतात ना, की तिथून आपल्याला लवकर बाहेर पडावंसंच वाटत नाही. मी ज्या मंदिराविषयी सांगणार आहे त्याला अजून थोडासा वेळ आहे. छान गाणी ऐकूया आणि मग हळूहळू हळूहळू गप्पांमधून तुमच्या लक्षात येईलच.

श्रोते, मुंबईतली प्रसिद्ध देवींची मंदिरं तर आपल्याला नक्कीच माहिती असतील आणि आपण बऱ्याच वेळा तिकडे जाऊन आलो असो. म्हणजे मुंबईचं मुंबादेवी आहे, महालक्ष्मी आहे, शीतला देवी आहे, गावदेवी आहे. आता ही काही मंदिरं बऱ्याच जणांच्या जवळची आहेत, हो की नाही? आणि विरारचं पण एक मंदिर आहे. विरारचं जीवदानी मंदिर तुम्हाला माहिती असेल ना. ते सुद्धा किती भव्य आणि सुंदर आहे. खूप साऱ्या पायऱ्या चढून जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करतो ना, तेव्हा समोर अशी ती मस्त प्रसन्न माता जीवदानीचा सुबक चेहरा पाहून जे समाधान मिळतं ना, हा हा हा, ते काही वेगळंच असतं. किती सुंदर दिसतात नाही या मूर्त्यांमधल्या देवी, किती सुंदर त्यांना नटवलेलं असतं. छान असं बघूनच असं समाधान वाटतं. आणि आता कसं आहे, आता जर तुम्ही जीवदानीला गेलात, म्हणजे आता झाली त्याला बरीच वर्ष, आता जर तुम्ही जीवदानीला गेलात तर पायऱ्या चढायच्या नसतील ना तर काहीच हरकत नाही, कारण आता तिथे रोपवेची सोय केली आहे. हां, आता छान अशी ना तिथे रोपवेची सोय केलेली आहे. त्यामुळे कसं आहे ना, थोडेसे पैसे अर्थात तिथे ते चार्जेबल आहे, काहीतरी 250-300 आसपास असं काहीतरी त्याचं तिकीट माझ्या माहितीप्रमाणे, मलाही फारसं माहिती नाही आहे ते, पण इतकं आहे ते. तर पण तिकीट आकारतात हे मला माहिती आहे. तर तिथे काही पैसे भरून तुम्ही काही मिनिटातच, म्हणजे एका मिनिटाच्या आत तुम्ही थेट त्या बिल्डिंगपर्यंत पोहोचता आणि मग थोड्याशा पायऱ्या उतरून तुम्ही थेट गाभाऱ्यात जाता. जीवदानी देवीला जर तुम्ही आता गेलात तर अशी चांगली सोय केलेली आहे. पण ज्यांना उगाचच त्याला थोडंसं थ्रिल अनुभवूया आणि पायऱ्या चढून जाऊया, ती मजा वेगळी असते ना. असं छान छान गप्पा मारत मारत मध्येच काही काकडी मिळाली किंवा काही खात, काही जणं काही खात नाहीत, काही जणं कापूर जाळत किंवा दंडस्थान घालत, काही जणांच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहेत. काही जणं न थांबता सलग कितीही त्रास झाला तरी जातात, काहींना तो त्रास जाणवतही नाही. आणि खरं आहे ना, हे म्हणजे आपली एक श्रद्धा असते आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की मी श्रद्धेने तिथपर्यंत पोहोचणार, आई मला तिथपर्यंत घेऊन जाणारच जाणार, ही जेव्हा श्रद्धा असते तेव्हा माणसाला कुठल्याही वेदना जाणवत नाहीत. खरं आहे की नाही?

मंडळी, आपल्या परंपरेत देवी म्हणजे शक्ती, माया, धैर्य आणि संकटांशी लढण्याची प्रेरणा देणारी. आणि म्हणूनच देवीचं दर्शन घेताना आपण केवळ काही मागत नाही तर मनात नवी उमेद घेऊन बाहेर पडतो, नाही का? श्रोते, आता वळूया मालाडकडे. हो, पुन्हा एकदा मालाड. तुम्ही म्हणत असाल काय मालाड सुटत नाही आहे का? हो, असं कसं सुटेल? कारण की आपण त्यावेळी पश्चिमेकडे फिरलो होतो, आता मालाडच्या पूर्व बाजूला आपण जाणार आहोत. म्हणजे आता मालाड पूर्वेला काय आहे? तर मालाड पूर्वेला आहे माता वैष्णवी देवीचं मंदिर. तुम्ही अगदी बरोबर ओळखलेलं आहे, वैष्णवी देवीचं मंदिर. आता वैष्णवी देवीचं नाव घेतलं की अनेकांच्या मनात काय येतं? जम्मू काश्मीरमधलं कटरा, त्रिकूट पर्वत, ती पवित्र गुहा आणि जय माता दीचा जयघोष जागा होतो की नाही? खरं सांगा म्हणजे आपण मूवीसुद्धा जे पहिले बघायचो हिंदी सिनेमांमध्ये, जय माता दी, जय माता दी, असं खूप जयघोष

असायचा त्याच्यामध्ये. आणि चलो बुलावा आया हे गाणं, जे हिंदीतलं प्रसिद्ध गाणं आहे, माताने बुलाया आहे, म्हणजे जेव्हा आई आपल्याला बोलवते, तर तेच त्यात जी वैष्णवी देवी दाखवलेली आहे ते जे आहे, तर ते असं आपसूक डोळ्यासमोर येतं नाही का. पण आता बघा, आता आपल्या प्रत्येकाला जम्मूपर्यंत जाता येईलच का? तर नाही. काहींना वयामुळे, काहींना कामाच्या जबाबदारीमुळे, आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर अडचणींमुळे काही भाविकांना ती यात्रा करणं शक्य होत नाही. अशा भाविकांसाठी मुंबईतच वैष्णोदेवीचं प्रतिकृती असं गुहेच्या धर्तीवर आभारलेलं मंदिराचं दर्शन तुम्हाला घेता येतं, वैष्णोदेवीचं दर्शन घेता येतं. आणि या विचारातूनच मालाडमधलं हे मंदिर भाविकांसाठी ना फार महत्त्वाचं ठरतं. आणि याच मंदिराविषयी मी तुम्हाला अधिक माहिती देणारच आहे. त्याआधी देवीचंच गाणं.

मंडळी असं म्हणतात, देवापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक वेळी लांबचा प्रवास करावा लागतोच असं नाही. कधी कधी श्रद्धेने जोडलेलं एक छोटंसं पाऊलही मनाला मोठा आधार देऊन जातं. आता मी तुम्हाला सांगते, ते मालाडमधलं मंदिर जे आहे ना, ते मुंबईतलं स्वतंत्र श्रद्धास्थान आहे. जम्मू काश्मीरमधल्या कटरा इथलं माता वैष्णोदेवीचं मंदिर हे मूळ प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, आणि ह्या दोन्हींचा संदर्भही वेगळा वेगळाच आहे. मालाडचं हे जे मंदिर आहे ना, ते मालाड पूर्व भागात प्रिमलनगर परिसरात सुभाष लेनजवळ माँ वैष्णोदेवी दिव्यधाम असं हे मंदिर आहे. 6 ऑक्टोबर 2016 रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार हे मंदिर त्यावेळेपर्यंत सुमारे 16 वर्षांपूर्वी उभारण्यात आलं होतं, त्यामुळं साधारण 2000 आसपास त्याची उभारणी झाली असावी असा अंदाज करता येतो. मात्र मंदिराच्या अचूक स्थापना दिनांकांची स्वतंत्र किंवा अधिकृत पुष्टी अशी उपलब्ध नाही आहे. आणि या मंदिराची ना सर्वात महत्वाची ओळख जर काय असेल ना, तर त्याची गुहेसारखी रचना.

मंडळी, आता ह्या मंदिरात जायचं कसं? तर मागे एकदा मी तुम्हाला बऱ्यापैकी मालाडला उतरल्यावर कुठे काय कसं येतं हे सांगितलं होतं हो की नाही, आणि ते अजूनही तुमच्या लक्षात आहे हे तुम्ही मला संपर्क करून कळवताय, आणि काहींना नाही जाता आलं अजून मार्केटमध्ये, हरकत नाही, आता दिवाळी येते तर तुम्ही दिवाळीची खरेदी करायला सुद्धा तिथे जाऊ शकता. तर आता या मंदिरात जाण्यासाठी ना मालाड स्टेशनपासून आणि मालाड हायवेपासून, ओके, दोन्ही ठिकाणांहून हे मंदिर कसं आहे ना, म्हणजे आता हायवे जो आहे पुष्पा पार्क ठिकाण आहे तिथे तुम्हाला उतरायचं, जर का तुम्ही बसने येणार असाल, रिक्षाने येणार असाल, किंवा मेट्रो, मेट्रो पुन्हा एकदा आलेली आहे, तर मेट्रोला जर उतरायचं असेल तर कुरार विलेज हा त्याचा स्टॉप असेल, थांबा असेल, तर तिथे तुम्ही उतरून तुम्हाला थोडंसं खाली परत चालत यावं लागेल. ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या खाली तिथे तुम्हाला ना शेअरिंग ऑटो मिळतात, आणि त्या ज्या रिक्षा असतात ना त्या शेअरिंग रिक्षा जातात स्टेशनपर्यंत, मालाडच्या स्टेशनपर्यंत. तर तिथून एक 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर गेलात ना तुम्ही, म्हणजे स्टेशन येण्याआधीच मंदिर येतं, मग तुम्ही तिथे उतरून त्यांना सांगू शकता की मला वैष्णोदेवीच्या मंदिरात जायचं आहे, तर ते तुम्हाला बरोबर सांगणार की तुम्ही कुठे उतरायचं. त्या जागी उतरल्यानंतर थोडंसं पुढे एक साधारण 5 मिनिटाचंही अंतर नाही आहे, तितकं तुम्ही चालत जाऊ शकता आणि तिथून मंदिर येतं. आणि जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर मालाड स्टेशनला उतरायचं अर्थात, आणि तिथेसुद्धा त्याच रिक्षा लागलेल्या असतात ज्या पुन्हा हायवे पुष्पा पार्कला जाणार असतात, तर त्यांनासुद्धा तुम्ही हे सांगू शकता की मंदिरात जायचं आहे तर कुठे उतरावं लागेल, किंवा ती सविस्तर माहिती ते तुम्हाला नक्कीच तिथे देतील. आणि कसं आहे, दोन्ही बाजूने तुम्हाला येण्यासाठी वाव आहे, त्यामुळे हरकत नाही, तुम्ही चुकणार नाहीत, किंवा फारच कठीण रस्ता चढून आलो आहे किंवा काय गडबड झाली असं काहीही होणार नाही तिथे आल्यानंतर. तर रिक्षा आली की

0: माझी आई माझी लक्ष्मी।
1: श्रोत्या, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जम्मूच्या मंदिराची प्रतिकृती प्रेरित ही रचना म्हणजे हे मंदिर आहे, आणि मंदिराच्या गुहेसारख्या रचनेमुळे ना हे स्थान इतर सर्व साधारण मंदिरांपेक्षा वेगळं वाटतं। भाविकांना गुहेसारख्या मार्गातून पुढे जाऊन दर्शन घेण्याची संधी मिळते। मंडळी, कसं आहे, एखाद्या यात्रेचा अनुभव हा केवळ दर्शनापुरता मर्यादित नसतो, तर त्या ठिकाणी पोहोचेपर्यंतचा प्रवासही तितकाच महत्त्वाचा असतो। आणि या वैष्णोदेवी मंदिरात तुम्ही जेव्हा जाताना तेव्हा तुम्हाला आपसुकच वाटतं की अरे मी खरंच एका वेगळ्या ठिकाणी आलोय का, कारण की आतमध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा सुरुवातीला ना तिथे त्यांनी आपण सुरुवात करताना तिथे खाली आपल्या पायाजवळ त्यांनी ना अशी जागा केली आहे की तिथे आपले पाय आपोआप धुवून निघतात आणि तिथे सतत पाण्याची धार असते, त्यामुळे आपल्या पायावर आपोआप पाणी येतं आणि मग तुम्ही हळूहळू गुहेतून असे आतमध्ये आतमध्ये जाता। अतिशय छोट्या जागेवर त्यांनी इतकं सुंदर ते मंदिर उभारलेलं आहे आणि वरती जाताना सुद्धा ना आतमध्ये सुद्धा अजून एक अशी गंमत आहे की एक जम्मू काश्मीरमध्ये जशी अडचणीची गुफा आहे तुम्हाला माहिती आहे की सगळीकडे आपल्याला ज्यांनी ज्यांनी फोटोसुद्धा पाहिले असतील किंवा गेले असतील, पूर्वी बघा सांगायचे की गुहेमध्ये भाविक अडकले आणि मग त्यांना पुढे जाता नाही आलं, काहींना श्वसनाचा त्रास सुरू झाला, अशा घटनांना फार पूर्वी आपल्याला वैष्णोदेवी जे मूळ मंदिर आहे तिथल्या ऐकायला मिळायच्या, तर तिकडच्या काही गुहा ज्या होत्या त्या बंदसुद्धा केल्या होत्या हे सुद्धा आपल्याला कळलं होतं। आता इथे जे आहे ना इथे सुद्धा तसंच आहे, एक जी गुहा आहे ना ती जरा अवघड आहे, म्हणजे खाली खाली असं उतरून जावं लागतं आणि मग वर चढताना तुम्हाला कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो किंवा त्या दगडांमधूनच वाट काढावी लागते आणि दुसरा असा चालत तुम्ही जाऊ शकता। पुन्हा आतमध्ये गेलात की तिथे एक अखंड ज्योत आहे, ही ज्योत जम्मूहून आणलेली आहे अशी तिथे आख्यायिका आहे आणि ती सदैव तेवत असते तिथे अखंड ती ज्योत, आणि मग पुन्हा तुम्हाला खाली वाकून जावं लागतं आणि पुन्हा पाणी आहे, सगळं पाणीच आहे, पायाखाली पुन्हा पाणीच पाणीच येतं तुमच्या, आणि मग गेलात की आतमध्ये ह्या तीन देवी आपल्याला

विराजमान झालेल्या दिसतात. खरं तर त्या तीन शक्ती तिथे आहेत, तीन पिंडी आहेत, आणि त्या तीन पिंडी म्हणजेच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या शक्तींचं त्या प्रतीक आहेत. आणि ज्या गुहेत देवीनं तपश्चर्या केली होती ती गुहा जम्मूतच आहे, ज्याविषयी मी तुम्हाला आत्ता सांगितलं. इथे या गुहेची प्रतिकृती आहे हे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगते. त्याचबरोबर या मंदिरात बाबा भैरवनाथ, वीर हनुमान आणि नवदुर्गा, कालीमाता, तसंच नाकोडा भैरवनाथ, गणपती बाप्पा, दत्त महाराज आणि भगवान शिव यांचं सुद्धा तिथे मंदिरं आहेत. आणि खाली उतरताना सुद्धा तुम्हाला असं छान गुहेतूनच यावं लागतं, थोडासा तो भाग आहे. आणि मग खाली आल्यावर इतर नवदुर्गांचे आणि महाकालीचं तुम्हाला तिथे मूर्ती पाहायला मिळतात. आणि आतमध्ये मंदिरात जाण्याआधी तुम्हाला मज्जा आहे तो म्हणजे बेल्ट, तुमची पर्स, म्हणजे चामड्याचे जे काही पदार्थ वस्तू असतात, चामड्याच्या ज्या काही वस्तू असतात किंवा तुमचे खाण्याचे सुद्धा पदार्थ, जर तुमच्यासोबत तुमची बॅग असेल किंवा काही असेल तर मंदिरात घेऊन जाण्यास मज्जा आहे. तुम्हाला तिथे त्यांच्याजवळ ती जमा करावी लागते, मात्र काळजी नसावी, त्यांच्याकडे ती व्यवस्थितच असते.

0: नमस्कार, मी अशोक पत्नी. सप्तसुरांनी सजलेले सप्तरंगी कार्यक्रम ऐकत रहा FM रेनबो वर.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: #नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर.

0: सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा।
1: तर श्रोते हो, आपण आज आपल्या सांजेच्या पर्याय कार्यक्रमात जाणून घेतलं वैष्णोदेवीचं मंदिर जे आहे मालाड पूर्वेला, आणि मला जी माहिती होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। मंदिराची वेळ आणि मंदिराचं ठिकाण तुम्हाला अजून जर माहिती हवं असेल तर अर्थात आपण इंटरनेटवरती सहज शोधू शकतो। आणि आता सांजेच्या पर्याय कार्यक्रमात इथेच थांबण्याची मला अनुमती द्या, आणि उद्या पहाटे छान कार्यक्रम आणि गप्पा घेऊन येणार आहे तुमच्यासोबत आर जे स्वप्ना। आणि कार्यक्रमात ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदवला त्यांचे खूप खूप आभार। दीनानाथ पेडणेकर, अश्विनी करंदीकर, मिलिंद टिपणीस, किशोर पवार, सुहास पांडे, रामदास तांबे, पंकज मोहड, राजेंद्र मनीराम म्हात्रे, त्याचबरोबर संध्या रानडे देसाई, किशोर पेडणेकर, प्रमोद राऊ, सिद्ध शिरोडकर, दीपा पालकर, यशवंत आडमुटे, श्रीपाद जोशी, निशा लोहार, नीलांबरी कुलकर्णी, सद्गुरु ढोके, सुनंदा निकम, प्रकाश कुलकर्णी, दत्तात्रय निकम, विजेंद्र घाटोळ, कल्पना राजू, ईश्वरदास शेट्टी, सुनील जोशी, त्याचबरोबर विशाल लिंगायत यांनी सुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे। दीपा पालकर यांनी सुद्धा नोंदवलेला आहे, आणि यश शिंदे यांनी सुद्धा कार्यक्रमात, प्रमोद कारखानीस यांनी सुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे। तुम्हाला सगळ्यांचे रजनीकांत रघुनाथ पाटील यांनी सुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे। रामदास तांबे यांना कार्यक्रम फार आवडलेला आहे। आणि याचबरोबर आता इथे थांबण्याची वेळ झालेली आहे। तर श्रोते हो, खूप छान वाटलं आज खूप दिवसानंतर आपल्या सगळ्यांसोबत गप्पा मारून। आपले FM चे सगळे कार्यक्रम दररोज ऐका, छान छान गप्पा, छान मुलाखती सुरू आहेत, त्यांचा छान आनंद घ्या। आणि आपली भेट आता लवकरच होईल, तोपर्यंत नवरात्री उत्सवात काळजी घ्या स्वतःची आणि छान मजा करा, तुमच्या मनासारखं सगळं घडो। या शुभेच्छा देत मी आता इथेच थांबते। नमस्कार।

0: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नव आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता.
2: नमस्कार, मी नंदिनी मथुरे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री दिव्यांगजन पेन्शन योजनेअंतर्गत आता जन्मतः दिव्यांग असणाऱ्या नागरिकांना आर्थिक मदत मिळणार आहे. 79 वर्ष वयापर्यंत दरमहा 375 रुपये आणि त्यापुढे दरमहा 625 रुपये आर्थिक मदत मिळेल. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. रेल्वेतल्या 11,40,000 कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. राज्य शासनानं आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून आता एकूण 305 तालुक्यांमध्ये 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार आहेत. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात आहे असा आरोप आज काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी आणि कर्जवसुलीच्या नावाखाली सुरू असलेला त्रास थांबवावा अशी मागणी त्यांनी केली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हैदराबाद इथे होणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या मालिकेत 2 सामने जिंकून भारतानं आघाडी घेतली आहे. दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयानं आज कॉक्रोच जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली तर अजिंक्य शिंदे यांची जात मुचलक्यावर सुटका केली. आंदोलन स्थळ म्हणून जंतर मंतरचा दर्जा काढून घेतल्यानंतरही हे सर्वजण तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते म्हणून त्यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूर हिमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची अग्रिम मदत जमा होणार. रेल्वेच्या 11,40,000 पात्र कर्मचाऱ्यांना उत्पादकता संलग्न बोनस देण्यासाठी केंद्र मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी 2,000 रुपयांची भाऊबीज भेट. आणि 70व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर अनुयायांची अलोट गर्दी. आता सविस्तर बातम्या. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून आता एकूण 305 तालुक्यात 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची मदत जमा केली जाणार असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे. आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे. त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे.
0: कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात शेतीसाठी 7.5 अश्वशक्तीपर्यंत वीज पुरवठा मोफत आहे. यातूनही वीज बिलासाठी कुणी तगादा लावत असेल तर त्यांना तसं न करण्याबाबत सक्त सूचना देण्यात येतील असंही फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकारनं त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातल्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या पोहोचण्याचा मार्ग नसलेल्या शासकीय भूखंड वितरणाच्या धोरणात सुधारणा करायला आज राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली. तसंच बुलडाणा जिल्ह्यात संत गजानन महाराज संस्थानाला मौजे गिरडा इथल्या जमिनीवर यात्रास्थळ विकासासाठी बांधकामाला मंजुरी देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. रेल्वेच्या 11,40,000 अधिक पात्र अराजपत्रित कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतना इतका उत्पादकता संलग्न बोनस देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यासाठी 2,009 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला असून प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याला कमाल 17,951 रुपये बोनस मिळणार आहे. रेल्वेत सुमारे 1,65,000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम 2026-27 ते 2030-31 या 5 वर्षांसाठी सुरू ठेवण्यासाठी मंजुरी दिली. यासाठी 53,428 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 3,20,00,000 लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत 79 वर्षांपर्यंतच्या लाभार्थ्यांना 375 रुपये तर 80 वर्ष आणि त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यांना 625 रुपये सहाय्य देण्यात येणार आहे. दिव्यांगत्वाची पात्रता मर्यादा 80% वरून 40% करण्यात येणार आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी 2,000 रुपये भाऊबीजेची भेट देण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. राज्यातील 2,14,097 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी 42,81,94,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. गर्भवती महिला स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणासाठी कार्यरत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी हा या निर्णयामागील उद्देश असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून सलग कार्यरत आहे. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत वक्फ सुधारणा कायदा 2025 बाबत.
2: वक्फ कायद्यातील कलम 40 नुसार वक्फ मंडळाला स्वतःच्या निर्णयानुसार एखादी मालमत्ता वक्फची असल्याचं घोषित करण्याचा अधिकार होता. याचा परिणाम मालमत्तांच्या नोंदणीत दिसून आला. 2013 वक्फ मालमत्तांची संख्या 2,07,000 होती, ती वाढून 8,72,000 झाली. यामध्ये सरकारच्या मालकीच्या 5,973 मालमत्तांचाही समावेश होता. 2025 वक्फ सुधारणा कायद्यानं म्हणजेच उमेद कायद्यानं ही तरतूद रद्द केली आहे. आता सरकारी जमिनीवर वक्फचा दावा केल्यास जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडून त्या दाव्याची तपासणी केली जाणार आहे. तसंच प्रथमच अशा प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयात अपील करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या कायदेशीर सुधारणांसोबतच वक्फ मालमत्तांच्या नोंदींचं डिजिटलायझेशनही करण्यात येत आहे.
0: महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीतही बँका

0: पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांची कर्जवसुली सुरू असून कुटुंबियांची छायाचित्र काढून दबाव टाकला जात असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. सरकारचे कर्जवसुली न करण्याचे आदेश धाब्यावर बसवले जात असल्याची टीका त्यांनी नागपुरात केली. ऊस उत्पादकांना प्रतिटन 5,000 रुपये दर द्यावा तसंच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली. राज्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी टँकर हा पाणी पुरवठ्याचा शेवटचा पर्याय असेल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. बंद आणि अपूर्ण नळ पाणी पुरवठा योजना पुढील 15 दिवसात सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. पाणी टंचाई आणि चारा नियोजनासाठी विशेष मानक कार्यपद्धती तयार करण्यात येणार असून चारा बँक स्थापन करण्यावर भर दिला जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. चारा बियाण्यांसाठी 62 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ निवारणाचा तिसरा टप्पा सुरू असून शेती नुकसान पंचनाम्यांचे 70% काम पूर्ण झाले आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी इथं लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. आज 14 ऑक्टोबर रोजी या ऐतिहासिक दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं अनुयायी दीक्षाभूमीवर येत आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी इथं येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनानं प्रथमच 23,100 जणांची क्षमता असलेलं 24 निवासकक्ष उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येक निवासकक्षात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची माहिती देणारे भीमसृष्टी दालन उभारण्यात आलं आहे. शिवाय अन्य मूलभूत सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्याचं समाज कल्याण उपायुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी सांगितलं. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी मतदार यादीतून नागरिकांची नावं वगळली जात असल्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर नागपुरात प्रश्न उपस्थित केले आहे. आज दीक्षाभूमी इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नागपुरात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशात आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत त्यांनी लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणाची गरज व्यक्त केली. जंतरमंतर इथं तिरंगा फडकवण्यासाठी परवानगी घ्यावी लागत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सौरवदास आणि तोष रांका यांना बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवल्याचा दावाही त्यांनी केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसारच देश चालला पाहिजे अशी भूमिका दीपके यांनी मांडली.
2: सोशल जस्टिस हा डॉ बाबासाहेबांचा जो विचार होता की प्रत्येक अन्याय होणाऱ्या व्यक्तीसोबत आपण उभं राहिलं पाहिजे, त्याच्यासोबत लढलं पाहिजे, हाच आमचाही विचार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, कोणत्याही समाजाची किंवा देशाची प्रगती मी त्यावरून मोजतो ज्यावरून त्या समाजातली महिला किती जास्त एम्पावर्ड आहे, तो विचार आहे, त्याच्यावर आम्ही चालणार.
0: थकीत देयकांसाठी येत्या 19 तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय राज्यातल्या कंत्राटदारांनी घेतला आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर या दिवशी मोर्चे काढले जाणार आहे. राज्य सरकारनं कंत्राटदारांची सुमारे 96,000 कोटी रुपयांपर्यंतची देणी थकवली आहे असा आरोप राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला. आर्थिक तणावामुळे गेल्या 10 महिन्यात 9 कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला 4था सामना आज हैदराबाद इथं होणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत 2 सामने जिंकून भारतानं आघाडी घेतली आहे. अन्नपदार्थ इंधन कारखान्यात तयार होणारा माल आणि विजेच्या दरात वाढ झाल्यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याच्या दरानं 2 आकडी टप्पा गाठलाय. ऑगस्टमध्ये हा दर 9.92% होता तर सप्टेंबरमध्ये 11.39% पोहोचलाय. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील कवळा इथं उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतरस्ते कोल्हापुरी बंधाऱ्यांचे खोलीकरण जलतारा आणि विहीर पुनर्भरणाची कामं तातडीनं हाती घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी केले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची अग्रिम मदत जमा होणार. रेल्वेच्या 11,40,000 पात्र कर्मचाऱ्यांना उत्पादकता संलग्न बोनस देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी 2,000 रुपयांची भाऊबीज भेट. आणि 70व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर अनुयायांची अलोट गर्दी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या आणखी 29 तालुक्यात दुष्काळ जाहीर. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी 2,000 रुपये भाऊबीज भेट जाहीर. राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक, फेरपरीक्षा आणि ATKTसाठीही समान धोरण आणण्याचे प्रयत्न. 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय. आणि 11 लाखाहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार. राज्यात आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातल्या 85% भागात आणि 358 पैकी 304 तालुक्यात 12 दुष्काळी

0: सवलती आणि उपाययोजना लागू केल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नव्यानं दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना आणि विविध सवलती लागू केल्या जाणार आहेत. तसंच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार असून या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
2: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे. आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे. त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे.
1: शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद संबंधित सोसायट्यांपासून जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा पुरवठा करण्यात येत असून त्याच्यावर GPS ट्रॅकर लावण्यात आला आहे. तसंच चाऱ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात येत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ज्वारीसारखी चारा देणारी पिकं घेण्याचं आवाहन केलं. रब्बी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारा पिकं घेतल्यास सगळा चारा शासन हमीभावानं विकत घेईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीसाठी फक्त 5,000 रुपये देण्याचा प्रकार ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1 लाख रुपये देण्याची मागणीही सपकाळ यांनी केली. शेतकऱ्यांना दिवाळीत आधार मिळावा म्हणून 1.25 कोटी शेतकऱ्यांसाठी 6,000 कोटींची मदत सरकारने केल्याचं प्रत्युत्तर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिलं आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकारने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. गरीब, शोषित, वंचित आणि पीडित घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देत प्रधानमंत्र्यांनी देशाच्या विकासाला नवी दिशा दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातल्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या पोहोचण्याचा मार्ग नसलेल्या शासकीय भूखंड वितरणाच्या धोरणात सुधारणा करायला आज राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. तसंच बुलडाणा जिल्ह्यात संत गजानन महाराज संस्थानाला मौजे गिरडा इथल्या जमिनीवर यात्रास्थळ विकासासाठी बांधकामाला मंजुरी देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
0: राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बंद पडलेल्या नळ पाणी पुरवठा योजना 15 दिवसात पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत दुष्काळ निवारण उपसमितीच्या उच्चस्तरीय बैठकीत बोलत होते. चारा आणि पाण्याच्या नियोजनासाठी तातडीनं विशेष SOP अर्थात प्रमाण कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. आतापर्यंत शेतीच्या नुकसानीचे 70% पंचनामे पूर्ण झाले असून या महिनाअखेरपर्यंत सर्व आकडेवारी संकलित केली जाईल, त्यानंतर राज्यातल्या दुष्काळाची संपूर्ण आणि स्पष्ट स्थिती समोर येईल असं या बैठकीत प्रशासनानं स्पष्ट केलं. राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता त्यांचे परीक्षा अर्ज भरून घ्यावेत, ज्यांच्याकडून परीक्षा शुल्क घेतलं असेल त्यांना ते परत करावं असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केल्याचं आढळलं तर संबंधित महाविद्यालयांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत आयोजित ऑनलाईन बैठकीत दिला. राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करावं, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं चौथ्या वर्षाच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाची योग्य रचना करून त्याची अंमलबजावणी करावी असंही पाटील यांनी सांगितलं. फेरपरीक्षा आणि ATKT संदर्भातल्या नियमांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी राज्यातल्या सर्व विद्यापीठांकरता एकसमान धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले. राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2,000 रुपये दिले जाणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यासाठी 42,81,94,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी पद्मसिंह पाटील यांच्या निर्दोष सुटकेला CBI मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयानं ठोस पुराव्याअभावी 20 जून रोजी आरोपी पद्मसिंह पाटील आणि इतर 7 जणांना निर्दोष मुक्त केलं होतं. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज शेषराव उर्फ राज सूर्यवंशी याच्या विरोधात दिल्ली न्यायालयात पुरवणी

0: आरोपपत्र सादर केलं. नांदेडचा रहिवासी असलेला शेषराव हा नीट पेपरफुटी प्रकरणात सहआरोपी शुभम खैरनार याचा सहकारी असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. केंद्र सरकारनं दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना जन्मापासून आर्थिक मदत द्यायचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना ही मदत दिली जात होती.
1: राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रमाच्या अंतर्गत मिळणारी मदत आणखी 5 वर्ष द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यासाठी 53,428 कोटी रुपयांचा निधी खर्च होईल आणि 3,20,00,000 लाभार्थ्यांना याचा फायदा मिळेल. पूर्वी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या नावानं ओळखली जाणारी योजना आता प्रधानमंत्री दिव्यांगजन पेन्शन योजना या नावानं ओळखली जाईल. याविषयी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
2: दिव्यांगजनों के लिए जो पहले 80% थ्रेशोल्ड था डिसेबिलिटी पेंशन में एलिजिबिलिटी के लिए, उसको आधा करके 40% पर भी अब दिव्यांग पेंशन दिया जाएगा. पहले दिव्यांग पेंशन 18 साल से ऊपर के व्यक्ति को ही दिया जाता था, अब जन्म से ही दिव्यांग जन को पेंशन में कवर किया जाएगा. 27,00,000 दिव्यांगजन लाभार्थी होंगे.
1: या अंतर्गत 79 वर्ष वयापर्यंत दरमहा 375 रुपये आणि त्यापुढे दरमहा 625 रुपये आर्थिक मदत मिळेल. पूर्वी केवळ 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना दरमहा 300 रुपये या दरानं ही मदत मिळत होती. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन आता प्रधानमंत्री वृद्धावस्था पेन्शन योजना म्हणून, तर इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना आता प्रधानमंत्री विधवा पेन्शन योजना म्हणून ओळखली जाईल. राष्ट्रीय परिवार लाभ योजनेचं नाव आता प्रधानमंत्री परिवार लाभ योजना असं केलं आहे. रेल्वेतल्या 11,40,000 अधिक अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. या कर्मचाऱ्यांना कमाल 17,951 रुपये बोनस म्हणून मिळतील. याशिवाय IDBI बँकेतला 60% अधिक सरकारी हिस्सा विक्रीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. कॅनडाच्या फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जला 52,878 कोटी रुपयांना हा हिस्सा विकला जाईल. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत हा व्यवहार पूर्ण केला जाईल. यानंतर केंद्र सरकार आणि LIC चा एकूण हिस्सा 34% असेल अशी माहिती वैष्णव यांनी दिली. एअर इंडियाच्या विक्रीनंतरची ही सर्वात मोठी निर्गुंतवणूक आहे, तसंच देशात येणारी सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक असेल.
0: पुण्यात आणखी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मान्यता दिली आहे. 2027-28 या शैक्षणिक वर्षापासून पुण्याच्या ESIS रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात MBBSच्या 50 जागा उपलब्ध होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. CCI अर्थात भारतीय कापूस महामंडळ खरीप हंगामासाठी किमान आधारभूत दर योजनेअंतर्गत कापूस खरेदी उद्यापासून सुरू करणार आहे. कापूस विक्री करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी CCIच्या कापूस किसान ॲपवर स्वनोंदणी करणं बंधनकारक आहे. नोंदणी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर आहे. विक्रीची रक्कम थेट आधारशी संलग्न बँक खात्यात जमा केली जाणार आहे. लातूर जिल्ह्यात एकुरगा गावात 8 एकरावरचा ऊस आगीत भस्मसात झाला. या दुर्घटनेत 5 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं तलाठ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. भंडारा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 15,000 रुपयांची लाच घेताना दोघांना अटक केली. जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्रात वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सहाय्यक म्हणून ते कार्यरत होते. बदलीचा आदेश रद्द करण्यासाठी 25,000 रुपयांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वडगाव कोलाटी इथल्या मेसर्स ज्योतिर्लिंग फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या ऑइल रिपॅकिंग युनिटवर छापा टाकला. अयोग्य पद्धतीनं तेलाची साठवण आणि रिपॅकिंग केल्याबद्दल कंपनीचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. यावेळी सुमारे 27,00,000 रुपये किमतीचा 13,711 किलो तेलाचा साठा जप्त करण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी 2,000 रुपये भाऊबीज भेट जाहीर. राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक, फेरपरीक्षा आणि ATKTसाठीही समान धोरण आणण्याचे प्रयत्न. 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय. आणि 11,00,000 अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात.

0: उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय. 11 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना. राज्यात आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातल्या 85% भागात आणि 358 पैकी 304 तालुक्यांमध्ये 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नव्यानं दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना आणि विविध सवलती लागू केल्या जाणार आहेत. तसंच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार असून या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
2: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे. आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे. त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे.
1: शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद संबंधित सोसायट्यांपासून जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा पुरवठा करण्यात येत असून त्याच्यावर GPS ट्रॅकर लावण्यात आला आहे. तसंच चाऱ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात येत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी

0: शेतकऱ्यांना रबी हंगामात ज्वारीसारखी चारा देणारी पिकं घेण्याचं आवाहन केलं. रबी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारा पिकं घेतल्यास सगळा चारा शासन हमीभावानं विकत घेईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
1: केंद्र सरकारने दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना जन्मापासून आर्थिक मदत द्यायचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना ही मदत दिली जात होती.
2: राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रमाच्या अंतर्गत मिळणारी मदत आणखी 5 वर्ष द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यासाठी 53,428 कोटी रुपयांचा निधी खर्च होईल आणि 3,20,00,000 लाभार्थ्यांना याचा फायदा मिळेल. पूर्वी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या नावानं ओळखली जाणारी योजना आता प्रधानमंत्री दिव्यांगजन पेन्शन योजना या नावानं ओळखली जाईल. याविषयी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
3: दिव्यांगजनों के लिए जो पहले 80% थ्रेशोल्ड था डिसेबिलिटी पेंशन में एलिजिबिलिटी के लिए उसको आधा करके 40% पर भी अब दिव्यांग पेंशन दिया जाएगा. पहले दिव्यांग पेंशन 18 साल से ऊपर के व्यक्ति को ही दिया जाता था. अब जन्म से ही दिव्यांगजन को पेंशन में कवर किया जाएगा. 27,00,000 दिव्यांगजन लाभार्थी होंगे.
2: या अंतर्गत 79 वर्ष वयापर्यंत दरमहा 375 रुपये आणि त्यापुढे दरमहा 1,625 रुपये आर्थिक मदत मिळेल. पूर्वी केवळ 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना दरमहा 300 रुपये या दरानं ही मदत मिळत होती. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन आता प्रधानमंत्री वृद्धावस्था पेन्शन योजना म्हणून तर इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना आता प्रधानमंत्री विधवा पेन्शन योजना म्हणून ओळखली जाईल. राष्ट्रीय परिवार लाभ योजनेचं नाव आता प्रधानमंत्री परिवार लाभ योजना असं केलं आहे. रेल्वेतल्या 11,40,000 अधिक अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. या कर्मचाऱ्यांना कमाल 17,951 रुपये बोनस म्हणून मिळतील. याशिवाय IDBI बँकेतला 60% अधिक सरकारी हिस्सा विक्रीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. कॅनडाच्या फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जला 52,878 कोटी रुपयांना हा हिस्सा विकला जाईल. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत हा व्यवहार पूर्ण केला जाईल. यानंतर केंद्र सरकार आणि LIC एकूण हिस्सा 34% असेल अशी माहिती वैष्णव यांनी दिली. एअर इंडियाच्या विक्रीनंतरची ही सर्वात मोठी निर्गुंतवणूक आहे. तसंच देशात येणारी सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक असेल.
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची पडताळणी करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र सरकारनं आज नीती आयोगाचे माजी अध्यक्ष रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. उत्पादन खर्च वाढत असल्यानं ऊसाचे आधारभूत दर वाढवून द्यावेत, साखरेचा किमान विक्री दर प्रति किलो 31 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत वाढवावा या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. या मागण्या तसंच साखर उतारा तपासण्याची आणि त्याचा अहवाल देण्याची कार्यपद्धत, कारखान्यांमधली ऊसाचं वजन करण्याची पद्धत, यंत्राद्वारे तोडणी केलेल्या ऊसाच्या वजनातून केल्या जाणाऱ्या कपातीशी संबंधित पद्धत यांची तपासणी आणि मूल्यांकन ही समिती करणार आहे. बहुराज्यीय पतसंस्थांसाठीच्या लेखापरीक्षणाचे नवे निकष केंद्र सरकारनं आज जाहीर केले. पहिल्या टप्प्यात 1,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता असणाऱ्या पतसंस्थांना हे निकष लागू होतील. इतरांना त्यांची यंत्रणा सुधारण्यासाठी वेळ दिला जाईल असं केंद्रीय सहकार मंत्रालयानं म्हटलं आहे. 50 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता असणाऱ्यांना या कक्षेत आणण्याचं सहकार मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे. वाहनांमधून होणारं वायू प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनं विविध प्रकारच्या नवीन वाहनांना 2029 पासून BS-7 उत्सर्जन मानकं लागू करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. युरोपियन मानकांशी सुसंगत असणाऱ्या या मानकांबद्दलची मसुदा अधिसूचना येत्या आठवडाभरात जाहीर होण्याची अपेक्षा आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय. नवी दिल्लीत काँक्रोच जनता पार्टीने आयोजित केलेल्या आंदोलनांदरम्यान मेट्रो रेल्वेच्या कोणत्याही फेऱ्या रद्द करण्यात आल्या नव्हत्या, तर 303 स्थानकांपैकी 45 स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्यावर प्रतिबंध घालण्यात आले होते असं दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या संस्थांनी दिलेल्या सूचनांना अनुसरून हे प्रतिबंध घालण्यात आले होते आणि तरीही सुमारे 85% मेट्रो फेऱ्या सुरळीत सुरू होत्या असं महामंडळाने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

नवी दिल्लीतल्या निदर्शनांदरम्यान मेट्रो आणि रेल्वेसेवा बंद करण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर सध्या सुनावणी सुरू आहे. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड बंधनकारक करायचा निर्णय राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या 1,08,000 शाळांमधल्या सुमारे 2,10,00,000 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिलं जाईल. सध्या 30,000 शाळांमधल्या सुमारे 17,33,000 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिलं जातंय. राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना सध्या 3 तर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना 10 गुण दिले जातात. या गुणांमध्ये वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश भुसे यांनी दिले आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी आज उभय देशांमधला व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, ऊर्जा, संरक्षण आणि व्यक्तींमधील देवाणघेवाण यातल्या प्रगतीचा आढावा घेतला. नवी दिल्लीत आज झालेल्या बैठकीत विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविमर्श झाल्याची माहिती जयशंकर यांनी समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये दिली आहे. उभय देश शासन आणि उद्योग यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीला पुढे नेत आहेत असंही त्यांनी नमूद केलं. बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि कॅनडा यांच्यातल्या घनिष्ठ सहकार्यामुळे मुक्त, खुल्या आणि संपन्न हिंद प्रशांत क्षेत्राची घडण होईल असा विश्वास अनिता आनंद यांनी व्यक्त केला. चीनबरोबरचे संबंध पुन्हा मजबूत करण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम कार्यक्रमात ते आज बोलत होते. 2020 गलवान खोऱ्यातल्या संघर्षानंतर हे संबंध ताणले गेले, मात्र ते पूर्ववत करण्याच्या दृष्टीनं दोन्ही बाजूंनी अनेक पावलं उचलली गेली असं ते म्हणाले. आधुनिक जगात इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्याचं महत्व सर्वच देशांनी ओळखलं आहे असं सांगून ते म्हणाले की अडचणीच्या काळात इतरांकडून मदत मिळाली नाही तेव्हा भारताने आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट ठरवलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हैदराबाद इथं राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरू आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा वेस्ट इंडिजच्या 13 षटकात 3 बाद 156 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय. 11,00,000 अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, सुप्रभात. 107.1 MHz तुम्ही ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. वंदन हा कार्यक्रम सुरू झालाय मंडळी, आणि या कार्यक्रमात मी स्वप्ना सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते.

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि विश्वास बसणं हीच सद्गुरु कृपा आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही बरं का. म्हणजे आता गोष्ट अशी आहे की ज्याप्रमाणे तण माजलेल्या जमिनीत शेत वाढू शकत नाही अगदी बरोबर आहे, त्याचप्रमाणे संशयग्रस्त माणसाला शांती लाभत नाही, त्यामुळे अशा साधकाच्या मनात अस्वस्थता येत असते. आता या नवीन आलेल्या अशांतीमुळे त्याचा संशय अजून वृद्धिंगत होत राहतो, जो संशय अशांती संशय या दुष्टचक्रात खेचला जातो. तर मुळात काय की भगवंतानेच हे सगळं चराचर निर्मिलेलं आहे, त्यामुळे आयुष्यातल्या सगळ्या घडामोडी आपल्याला त्याच्याकडेच घेऊन जातात हो. अगदी सूक्ष्म नजरेने जेव्हा आपण पाहतो जीवनातल्या सगळ्या घडामोडींचं उद्दिष्ट भगवंताची प्राप्ती हे आहे असंच आपल्याला दिसून येतं. अर्थात प्रत्येकाच्या जीवनातलं जे भगवंताचं रूप आहे ते भिन्न असू शकतं, बरोबर की नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे मार्गसुद्धा भिन्न असतात. आता या सगळ्या गोंधळामध्ये किंवा गदारोळामध्ये संतांच्या उपदेशाचा आश्रय घेऊन आपल्यासारखे काही साधक भगवंताशी एकरूप होण्याचा जो प्रयत्न करीत असतात तो भगवंताकडे पोहोचण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग असतो. परंतु कसं आहे की हा प्राप्तीचा मार्ग जवळचा असला तरी सोपा नसतो हो, कारण यामध्ये आपल्याला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. यातली सगळ्यात कठीण गोष्ट कुठली माहिती आहे? आपल्या मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य गमावणं. अर्थात ह्यामुळे साधक आपल्या अगदी म्हणतो ना सद्गुरूंच्या चरणी लीन व्हायला पाहिजे, कारण कसं आहे तो जेव्हा लीन होणार ना तेव्हाच त्याच्या मनातला संशय जो काय आहे तो बाजूला होईल. साधकाच्या अशा नाजूक अवस्थेत जर त्याच्या नजरेसमोर कुठली साधना न करणारे अत्यंत स्वच्छंदी जीवन जगणारे आणि तरीसुद्धा आनंदी जीवन जगणारी माणसं आली तर स्वतःच्या साचेबद्ध जीवन जगण्याच्या गरजेबद्दल तो साशंक होण्याची दाट शक्यता असू शकतो की नाही. मग त्याच्या मनात असं येतं की आपण एवढे यमनियम पाळूनही जो आनंद प्राप्त करून घ्यायला असमर्थ आहोत तोच आनंद सगळ्या नियमांना धाब्यावर बसवून अनिर्बंध जीवन जगणाऱ्यांना कसा मिळतो याबद्दल मात्र मग आपल्याला आश्चर्य वाटू लागतं. आणखीन मनाची अवस्था काय काय होऊ शकते याविषयी बोलणार आहोतच या गाण्यानंतर.

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे आणि एकंदरीतच विश्वास ठेवणं म्हणजे खऱ्या अर्थानं सद्गुरू प्राप्ती आहे याविषयी आपण बोलत आहोत. आणि हा रात्री दिवस पाही जैसा जातंध्या ठाऊआ नाही तैसे संशयी असता काही मनानं ये. ज्याप्रमाणे जन्मान झाला रात्र आणि दिवस यातला फरक कळू शकत नाही त्याप्रमाणे संशयग्रस्त मनाला स्थिरता येऊ शकत नाही. याशिवाय असंही म्हणतात की म्हणवनी संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर हा विनाशाची वागुर प्राणी यांसी. म्हणूनच संशय जिथे आहे तिथे भगवंत येऊ शकत नाही कारण भगवंत हा अचल आहे, स्थिर आहे. आणि जीवनात भगवंतापासून दूर राहणं हेच एक पाप असल्यानं संशयांथोर असं पाप नाहीच, नाही का? खरं म्हणजे आपण सगळेजण पूर्ण विश्वासाने असं म्हणतो की आमची भगवंतावर किंवा सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा आहे, विश्वास आहे. परंतु आपण म्हणतो म्हणून आपलं हे वक्तव्य सत्य होत नाही. आपलं बोलणं फार ढोबळरित्या जरी खरं असलं तरी सुद्धा सूक्ष्म नजरेनं पाहिल्यानंतर खोटं आहे असं दिसू शकतं. म्हणजे काय तर आपण उदाहरणादाखल देऊ शकतो की जीवनामध्ये जेव्हा बहुतांशी